ओझ वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया मंगळवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, ऐकूयात वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो, ऐकूया स्नेहल भाटकर यांच्या संगीत रचनेतली ग दि माडगुळकर यांची पदरचना. स्वर आहे पंडित राम मराठे आणि मीना जोशी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज मंगळवार, अधिक ज्येष्ठ कृष्ण द्वितीया, अर्थात 2 जून 2026.

ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. भारतीय ज्योतिष शास्त्रात दोन आर्यभटांची महत्वाची कामगिरी आहे. त्यातले पहिले आर्यभट हे विख्यात भारतीय ज्योतिष शास्त्रवेत्ता आणि महान गणिती म्हणून ओळखले जातात. उपलब्ध पौरुष ग्रंथात यांच्या आर्यभटीय किंवा आर्य सिद्धांत या ग्रंथाहून प्राचीनतर ग्रंथ ज्ञात नाही. त्यांनी कर्णग्रंथ म्हणजे ग्रहगणिताचा ग्रंथही रचला असावा असे संदर्भ आहेत, पण ग्रंथ उपलब्ध नाही. त्यांचं कुसुमपूर हे मूळचं गाव बिहारमधल्या पाटणा अगरतत सन्निध असावं असं मानतात. उत्तरेत त्यांच्या ग्रंथाचा प्रसार झाला नाही, पण दक्षिण भारतात मात्र त्यांच्या ग्रंथावर विस्तृत भाष्य ग्रंथ उपलब्ध आहेत. आर्य सिद्धांत या त्यांच्या ग्रंथात गणितशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यासंबंधी संक्षिप्त सूत्रबद्ध आणि श्लोकबद्ध विवेचन सिद्धांत रूपाने मांडलेलं आहे. याची श्लोकसंख्या फक्त 121 आहे. याचे गीतिकापाद, गणितपाद, कालक्रियापाद आणि गोलपाद असे चार पाद म्हणजे विभाग आहेत. गीतिकापादामध्ये अवघ्या 13 श्लोकांमध्ये मोठमोठ्या संख्या थोडक्यात लिहिण्याची अभिनव परिभाषा त्यांनी वर्णन करून तिचा उपयोग केलेला आहे. व्यंजनांचा उपयोग आकडे दर्शवण्यासाठी आणि स्वरांचा शून्यासाठी केलेला आहे. उदाहरणार्थ ख म्हणजे 2, य म्हणजे 30, उ म्हणजे 10,000 आणि घ म्हणजे 4 आणि रु म्हणजे 10,00,000. यावरून घृ ही 40,00,000 आणि क्यू घृ म्हणजे 43,20,000 अशी संज्ञा होते. अशी थोडक्यात संख्या मांडण्याची पद्धती ही दुसऱ्या कोणत्याही ग्रंथात सापडत नाही, म्हणून ही मूळ कल्पना आर्यभटांची असली पाहिजे यात शंकाच नाही. याशिवाय राशी, अंश आणि कला यांचे परस्पर संबंध, युगपद्धती, आकाशाचा विस्तार, पृथ्वी, सूर्य, चंद्र आणि ग्रह यांच्या गती, अंतर मोजण्याची लहान मोठी मापं वगैरे माहिती या 13 श्लोकांमध्ये दिलेली आहे. गणितपादात 33 श्लोक आहेत. त्यात अंकगणित, बीजगणित आणि रेखागणित यांचा विचार आहे. तसंच क्षेत्रफळ, घनफळ, वर्ग, वर्गमूळ, घनमूळ इत्यादींचे नियम त्यांनी सूत्ररूपाने दिलेले आहेत. पाय म्हणजे परिघ भागिले व्यास या स्थिरांकाची किंमत त्यांनी 3.1416 इतकी दिलेली आहे. असे विलक्षण बुद्धिमान ज्योतिषशास्त्री आणि गणिततज्ज्ञ आपल्या भारतीय परंपरेने या संपूर्ण विश्वाला दिलेले आहेत.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर सुरेश वाडकर आणि सहकारी.

श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगीळ, जयवंत कुलकर्णी आणि शरद जांभेकर यांचा.

महड गाव अति महसूर वरद विनायकाच तित एक मंदिर मंदिर लय साध सुद जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 2 जून. भगवंतावर अकारण प्रेम करावं. खरोखर जगात आणि लौकिकात आपण अडाणी राहिलो तर काही वाईट नाही, भगवंताच्या मार्गामध्ये त्याचा फायदाच होईल. आपण अडाणी झाल्याशिवाय, म्हणजे आपली विद्या आणि मोठेपण विसरल्याशिवाय परमार्थ साधत नाही. मुलगा गावाला जाताना ज्याप्रमाणे आई त्याला फराळाचं देते, त्याप्रमाणे परमात्मा आपल्याला ज्या परिस्थितीत जन्माला घालतो त्या परिस्थितीत राहण्यासाठी लागणारं समाधानही तो आपल्याला देत असतो. ते घ्यायची आपली लायकी मात्र पाहिजे. जिथे असमाधान फार, तिथे दुष्ट शक्तींना काम करायला वाव मिळतो. याच्या उलट जिथे खरं समाधान आहे तिथे चांगल्या शक्ती मदत करतात. आपण नामाला चिकटून राहिलो तर बाहेरची वाईट परिस्थिती बांधणार नाही. देहाचा मनाशी संबंध आहे आणि मनाचा हृदयाशी संबंध आहे, म्हणून मन नेहमी अगदी समाधानात ठेवावं, म्हणजे प्रकृती चांगली राहून आयुष्य वाढेल. स्वार्थ सुटताना पहिल्या पहिल्याने मनुष्य व्यवहाराच्या चौकटीत बसणार नाही. जो येईल त्याला तो आपलाच म्हणेल, पण परमार्थ मुरला की तो व्यवहार बरोबर करून शिवाय निस्वार्थी राहील. खरोखर परमार्थ हे एक शास्त्र आहे, त्यामध्ये सुसूत्रपणा आहे. व्यवहार न सोडावा, पण विषयाकडे गुंतणारी आपली वृत्ती भगवंताच्या आड येते, म्हणून तिला भगवंताकडे गुंतवावं. भगवंताची खरी आवड उत्पन्न झाली पाहिजे. भगवंतावर अकारण प्रेम करणं याचं नाव परमार्थ. परमार्थाला डोकं शांत पाहिजे. एका गृहस्थाला सगळीकडे रामाची मूर्ती दिसू लागली. झालं, त्याला वाटलं की देव आपल्याला भेटला, पण हे काही खरं भगवंताचं दर्शन नव्हे. तो सर्व ठिकाणी आहे अशी भावना झाली पाहिजे. परमार्थाची काळजी करू नये, ती काळजीच प्रगतीच्या आड येते. वय वाढू लागलं की आपले सर्व अवयव जसे प्रमाणात आपोआप वाढतात, तसंच परमार्थाला लागणाऱ्या गुणांचं आहे. आपण साधन करीत असताना आपली प्रगती किती झाली हे सारखं पाहू नये. समजा आपण आपल्या परसात एक झाड लावलं आणि ते किती वाढलं हे पाहण्यासाठी रोज त्याच्या मुळ्या उपटून आपण जर पाहू लागलो तर ते झाड वाढेल का? अगदी तसंच परमार्थाच्या प्रगतीचं आहे. मनुष्याला परमार्थ किती साधला हे त्याच्या बोलण्यावरून आणि दृष्टीवरून ओळखता येतं. परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नाही, तो निव्वळ स्वतःकरिता आहे. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा

श्रोते हो ऐकूया सरस्वती नंदन यांची गीतरचना, संगीत कमलाकर भागवत आणि स्वर सुमन कल्याणपूर।

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 10:00. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5:00. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, वसंत बापट यांची गीतरचना ऐकूयात. संगीत आहे यशवंत देवी यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. पारंपरिक संगीत रचनेतलं हे भारूड गायलं आहे शाहीर साबळे आणि सहकारी यांनी.
1: सूर्य उगवला प्रकाश पडला आणि वाहत डोंगर रे, आणि वाहत डोंगर रे, आणि वाहत डोंगर रे.

0: देव रे देवा, आता काय मी करू, आता कुणाला सांगू, काम क्रोध विंचू चावला,
1: अरे अरे
0: तम घाम अंगाशी आला
1: महाराज,
0: त्याने माझा प्राण चालिला, अरे विंचू चावला
1: महाराज,
0: अरे विंचू चावला देवा रे देवा, आता काय मी करू, अरे विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला हो, मनुष्य इंगळी अति दारुण,
1: हा हा म्हणजे अति दारुण,
0: दारूचा आणि इंगळीचा काही संबंध आहे, दारुण म्हणजे भयंकर,
1: हा भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का,
0: अभ्यंकरचाही संबंध नाही, अभ्यंकर नव्हे भयंकर म्हणजे अति भयंकर,
1: अति भयंकर म्हणजे
0: खूप भयंकर,
1: आणि खूप भयंकर म्हणजे
0: मांदळ भयंकर,
1: आणि मांदळ भयंकर म्हणजे
0: तुझं दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर,
1: बापरे
0: मनुष्य इंगळी अति दारुण, मदनांगा मारिला तिनं,
1: तिनं म्हणजे त्या खायच्या इथल्या गंगीनं,
0: हे गंगीचा इथं काय संबंध,
1: मग त्या रंगीनं
0: कोणाचाही संबंध आहे, तिनं म्हणजे त्या इंगळीनं,
1: त्या इंगळीनं महाराज, इंगळी म्हणजे
0: मोठा विंचू,
1: मोठा विंचू अंदाजे केवढा,
0: तुझ्या एवढा, मनुष्य इंगळी अति दारुण, मदनांगा मारिला तिनं सर्वांगी वेदना जाण, त्या इंगळीची अरे विंचू चावला
1: महाराज,
0: अरे विंचू चावला महाराज, देवा रे देवा, आता काय मी करू, आता कुठं मी जाऊ, अरे विंचू चावला रे विंचू चावला रे विंचू चावला हो, या विंचवाला उतारा,
1: उतारा गंडा दोरा, दुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री,
0: असला उतारा चालत नाही,
1: मग एक गरम गरम पावशेर
0: काय ते
1: दूध दूध,
0: असलाही उतारा चालत नाही, या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा,
1: तंबाखू आणि चुना खायचं माग सारा,
0: हे तंबाखू चुन्याचं काय काम इथं, तमोगुण म्हणजे काय, तमोगुण म्हणजे गर्वानं जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा,
1: मी मारतो पिन,
0: या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झर झरा, अरे विंचू चावला
1: महाराज,
0: अरे विंचू चावला
1: आला का,
0: सत्य उतार्या येऊन अवघा सारिला तमोगुण,
1: बर झालं
0: किंचित राहिली फुणफुण,
1: अजून राहिले
0: शांत केली जनार्दने पुंडलीक वरदा, श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय।
2: श्रोते हो, आता आपण ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा।

श्रोतेहो, आता ऐकूया बाळ कोल्हटकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव आणि राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। ब्राह्मण दाम्पत्याची कोरडी विहीर पाण्याने गच्च भरून वाहू लागली ही घटना सर्वांना कळली आणि लोकांची गर्दी विहिरीभोवती जमली। स्वामींनी केलेला हा चमत्कार चर्चेचा विषय झाला। विहीर खणून अनेक वर्ष उलटली होती, परंतु पाण्याचा एक टिपूस सुद्धा विहिरीत कधी डोकावला नव्हता। स्वामींनी केवळ विहिरीत डोकावून पाहिल्यावर मनगटा एवढा जिवंत झरा अचानकपणे प्रकट झाला आणि विहीर पाण्याने तुडुंब भरून गेली। ही दैवी घटना केवळ स्वामींमुळे घडली। गावाचा पाण्याचा प्रश्न स्वामींनी सोडवला होता। त्या दिवशी रात्री स्वामी विहिरीजवळ जो एक कट्टा होता त्यावर बसले होते। सर्वत्र शांतता पसरली होती। माथ्यावर पौर्णिमेचा चंद्र होता। पिठूर चांदणं पसरलेलं होतं। ब्राह्मण दाम्पत्य बाहेर आलं आणि विहिरीकडे जायला लागलं तेव्हा त्यांना आश्चर्याचा एकदम धक्काच बसला। स्वामी विहिरीजवळच्या कट्ट्यावर बसले होते। त्यांच्या भोवती तीन तेजस्वी यती बसले होते आणि स्वामी त्यांच्याबरोबर बोलत होते। अचानक ते यती उठले तर ते श्री दत्तात्रय आहेत हे ब्राह्मण दाम्पत्याला दिसलं। ब्राह्मण दाम्पत्य धावत धावत विहिरीजवळ गेलं तेव्हा श्री दत्तात्रेय गुप्त झाले आणि स्वामी मात्र एकमुखी दत्तात्रेयासारखे त्या दाम्पत्यासमोर प्रकट झाले। दोघांची खात्री पटली की स्वामी श्री दत्तात्रेयाचे अवतार आहेत। स्वामींच्या चरणांवर दोघांनी आपला माथा ठेवला। स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिले, तुमचं कोट कल्याण होईल, आणि स्वामी एकदम गुप्त झाले। ते ब्राह्मण दाम्पत्य स्वामींना भोवती शोधू लागलं। स्वामी त्यांना कुठेच दिसेनात म्हणून ते औदुंबरापाशी गेले। स्वामी तिथेच बसले होते। त्या दोघांना मध्यरात्री आलेलं पाहून स्वामी त्यांना चटकन म्हणाले, झालं ना दर्शन, तुमची इच्छा होती ती पूर्ण केली। ब्राह्मण दाम्पत्य स्वामींच्या एवढं प्रेमात पडलेलं होतं की त्यांना आता वाटू लागलं स्वामींपासून एक क्षणसुद्धा दूर व्हायचं नाही। स्वामींनी त्यांच्या मनातलं ओळखून आपल्या पादुका त्यांना दिल्या आणि सांगितलं, विहिरीच्या बाजूला जे औदुंबराचं झाड आहे तिथे या पादुकांची विधिवत स्थापना करा, मी तुमच्या बरोबरच आहे। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींवर निव्वळ प्रेम करणाऱ्या प्रत्येक भक्ताला स्वामी प्रेमाने जवळ घेतात, आपल्या हृदयाशी घट्ट धरतात। खरं सांगायचं तर स्वामीच भक्तांच्या प्रेमात आकंठ बुडून जातात। त्यासाठी अखंड स्वामी स्मरण आणि केवळ त्यांचंच चिंतन करावं लागतं इतकंच। प्रापंचिक आयुष्यात दुःखाच्या लाटा सतत कोसळतच असतात, त्या रोखणं खूप वेळेला कठीण जातं, परंतु स्वामींच्या नामाचा बंधारा आपण अथकपणे बांधून काढला तर त्या दुःख लाटा स्वामीच परतवून लावतात। हे सत्य एकदा का पचनी पडलं की सुखाची बरसात होते। म्हणून तुम्हाला कळकळीने सांगतो की स्वामींच्या नामात अष्टौप्रहर राहण्याचा निकराचा प्रयत्न करा, त्यातच तुमचं आयुष्यभराचं कल्याण आहे हे निश्चित।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: ऐकूयात शांताराम पाबळकर यांची रचना, गीत आणि संगीत आर एन पराडकर.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

श्रोते हो, अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत, अधिक मास महात्म्य। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अधिक मासातल्या आजच्या अध्यायाचं सार, त्यानंतर अधिक मासातल्या पोथीतील आजचा अध्याय, त्यानंतर तिथीनुसार आजच्या अध्यायाची दानाची महती, अधिक मासाची आरती आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या वाणीतून विष्णू सहस्रनाम प्रसारित होणार आहे आणि उपासनेची सांगता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने होणार आहे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा। तर ऐकूयात अधिक मास महात्म्य।

अधिकमास पोथी अध्याय 17वा। श्री गणेशाय नमः। श्री लक्ष्मीने भगवान विष्णूंना विचारलं, सर्व पापांचा क्षय ज्या व्रताने होईल असं कोणतं व्रत अधिक मासात करावं ते कृपा करून मला सांगावं। तेव्हा भगवान विष्णूंनी तिला महिनाभर एक वेळचं जेवण मौनाने करावं असं व्रत सांगितलं। जे उपवासाने फळ मिळतं तेच मौनयुक्त जेवणाने मिळतं। अधिक मासात जेवताना मौन पाळावं याचाच उपयोग नारदाला पूर्वजन्मी झाला होता। तो दासीपुत्र होता, त्याने अधिक मासात असं मौन व्रत आचरिलं होतं, त्यामुळे त्याला साधूंची संगती लाभली आणि त्याला नंतर विप्रत्व प्राप्त झालं। तेथेही त्याने कुरुक्षेत्रात अधिक महिन्यात 3 दिवस उपोषण केलं। त्यानंतर तो ब्रह्मदेवाचा मानसपुत्र झाला आणि सर्व ज्ञान संपन्न झाला। याविषयी एक इतिहास सांगतो असं भगवान विष्णू म्हणाले। अवंती नगरीत वेदशर्मा नामक एक ब्राह्मण राहत असे। तो तपस्वी होता। तो वृद्ध झाला होता। अधिक मास जवळ आला तेव्हा त्याने उपवास व्रत करावयाचा बेत केला, पण तेवढं बळ त्याला नव्हतं। तेव्हा रात्री त्याला देवाने स्वप्नात येऊन सांगितलं की त्याने मौन व्रत करावं। त्याने तसं मौन व्रताचं आचरण केलं, त्यामुळे साक्षात श्रीकृष्ण पुरुषोत्तमाने त्याला दर्शन दिलं आणि अनेक वरदाने त्याला दिली। त्या वेदशर्म्याने सर्व परोपकाराची कृत्य केली, सर्व सुखे भोगली। शेवटी त्याला वैकुंठात नेण्यासाठी विमान आले। वाटेत इंद्राने त्याच्याजवळ 1 दिवसाच्या मौनाचे फल मागितले, ते त्याने दिले। पण तेवढ्यानेच इंद्राला बल प्राप्त झाले आणि तो वृत्रासुराला मारू शकला। वेदशर्मा वैकुंठास गेला। ही कथा भगवान विष्णूंनी लक्ष्मीला सांगितली असं वाल्मिकींनी दृढधन्वा राजाला कथन केलं। ओम नमो भगवते वासुदेवाय।

अधिकमास महात्म्य या अधिकमासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत. आजच्या तिथीला आपण 17वा अध्याय ऐकला. या अध्यायाची दानाची महती अशी, मौनव्रत, रोज एक तास ठरवून ठराविक वेळी मौन पाळणे, मासांती ओम श्री कृष्णाय नमहा या मंत्राचा 108 वेळा जप करणे आणि तांब्याचे तामन ब्राह्मणास दान देणे. ओम श्री विष्णवे नमहा. आता ऐकूयात अधिकमासातील पुरुषोत्तमाची आरती.

कुंडली करगा हरि विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय जय जय रघुवीर समर्थ यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगन सदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तु नुवन्ति दिव्यैस्तवैर् वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः ॐ नमो भगवते श्रीवासुदेवाय ॐ नमः शिवाय ॐ नमो भगवते श्रीवासुदेवाय ॐ नमः शिवाय ॐ नमो भगवते श्रीवासुदेवाय ॐ विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्यभवत्प्रभुः भूतकृद्भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञोऽक्षरैव च योगो योगविदान्येता प्रधानपुरुषेश्वरः नारसिंहवपुश्रीमान् केशवः पुरुषोत्तमः सर्वशर्वशिवस्थानुर्भूतादिर्निधिर्व्ययः सम्भवो भावनो भर्ता प्रभवः प्रभुरीश्वरः स्वयंभूशम्भुरादित्यः पुष्कराक्षो महासनः अनादिनिधनोधाता विधाता धातुरुत्तमः अप्रमेयो ऋषिकेशः पद्मनाभोमरप्रभुः विश्वकर्मा मनुस्पष्टा स्थविष्ठस्थविरो ध्रुवः अग्राह्यः शाश्वतः कृष्णो लोहिताक्षप्रतर्दनः प्रभूतस्तृककुब्धाम् पवित्रम् मङ्गलम् परम् ईशानप्राणदप्राणो ज्येष्ठश्रेष्ठप्रजापतिः हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमक्रमः अनुत्तमो दुराधर्षः कृतज्ञः कृतिरात्मवान् सुरेशः शरणम् शरम विश्वरेता प्रजाभवः अहः संवत्सरो व्यालः प्रत्ययः सर्वदर्शनः अजः सर्वेश्वरः सिद्धः सिद्धिः सर्वादिरच्युतः वृषाकपिरमेयात्मा सर्वयोगविनिसृतः वसुर्वसुमनः सत्यः समात्मा संवितः समः अमोहः पुण्डरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृतिः रुद्रो बहुशिरा बभ्रुर्विश्वयो निःशुचिश्रवाः अमृतशाश्वतस्थाणुर्वरारोहो महातपाः सर्वगः सर्वविद्भानुर्विश्वक्सेनो जनार्दनः वेदो वेदविदव्यङ्गो वेदाङ्गो वेदवित्कविः लोकाध्यक्षसुराध्यक्षो धर्माध्यक्षः कृताकृतः चतुरात्मा चतुर्व्यूहश्चतुर्दंष्ट्रश्चतुर्भुजः भ्राजिष्णुर्भोजनम् भोक्ता सहिष्णुर्जगदार्यः अनघो विजयो जेता विश्वयो निः पुनर्वसुः उपेन्द्रो वामनः प्रांशुरमोघः शुचिरुर्जितः अतीन्द्रः सङ्ग्रहः सर्गो धृतात्मा नियमो यमः वेद्यो वैद्यः सदा योगी वीरः माधवो मधुः अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबलः महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः अनिर्देश्यवपुश्रीमानमेयात्मा महादृधृक् महेश्वासो महीभर्ता श्रीनिवासः सताङ्गतिः अनिरुद्धः सुरानन्दो गोविन्दो गोविदाम्पतिः मरीचिर्दमनोहंसः सुपर्णो भुजगोत्तमः हिरण्यनाभः सुतपाः पद्मनाभः प्रजापतिः अमृत्युः सर्वदृक्सिंहः सन्धाता सन्धिमान् स्थिरः अजो दुर्मर्षणः शास्ता विश्रुतात्मा सुरार्यः गुरुर्गुरुतमो धाम सत्यः सत्यपराक्रमः निमिषो निमिषस्रगिरी वाचस्पतिरुदारधेः अग्रणिर्ग्रामणी श्रीमान् न्यायो नीता समीरणः सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्षः सहस्रवात् आवर्तनो निवृत्तात्मा संवृतः सम्प्रमर्दनः अहः संवर्तको वह्निरनिलो धरणीधरः सुप्रसाद प्रसन्नात्मा विश्वधृग् विश्वभुग्विभुः सत्कर्ता सत्कृतः साधुर्जह्नुर्नारायणो नरः असङ्ख्येयो प्रमेयात्मा विशिष्टशिष्टकृच्छुचिः सिद्धार्थः सिद्धसङ्कल्पः सिद्धिदः सिद्धिसाधनः वृषा हि वृषभो विष्णुर्वृषपर्वा वृषोदरः वर्धनो वर्धमानश्च विविक्तश्रुतिसागरः सुभुजो दुर्धरो वाङ्मी महेन्द्रो वसुदो वसुः
नैकरूपो बृहद्रूपश्चिपिविष्टः प्रकाशनः ओजस्तेजो द्युतिधरः प्रकाशात्मा प्रतापनः रुद्धस्पष्टाक्षरो मन्त्रश्चन्द्रांशुर्भास्करद्युतिः अमृतांशूद्भवो भानुशशबिन्दुः सुरेश्वरः औषधम् जगतस्येतुः सत्यधर्मपराक्रमः भूतभव्यभवन्नाथः पवनः पावनो नलः कामः कामकृत्कान्तः कामः कामप्रदप्रभुः युवादिकृद्युवावरतो नैकमायो महाशनः अदृश्यो व्यक्तरूपश्च सहस्रजिदनन्तजित् इष्टो विशिष्टश्चिष्टेष्टश्चिखण्डीनौषोऽंशः क्रोधः क्रोधकृत्कर्ता विश्वबाहुर्महीधरः अच्युतः प्रथितः प्राणः प्राणदो वासवानुजः अपाम् निधिरधिष्ठानमप्रमत्तप्रतिष्ठितः स्कन्दस्कन्दधरो धुर्यो वरदो वायुवाहनः वासुदेवो बृहद्भानुरादिदेवः पुरन्दरः अशोकस्तारणस्तारशूरशौरीर्जनीश्वरः अनुकूलशतावरतः पद्मी पद्मनिहेक्षणः पद्मनाभोरविन्दाक्षः पद्मगर्भशरीरभृत् महर्धिरुद्धो वृद्धात्मा महाक्षो गरुडध्वजः अतुलशरभो भीमः समयज्ञो हरिर्हरिः सर्वलक्षणलक्षण्यो लक्ष्मीवान् समितिञ्जयः विक्षरो रोहितो मार्गो हेतुरुदामोदरः सः महीधरो महाभागो वेगवानमिताशनः उद्भवक्षोभणो देवश्रीगर्भः परमेश्वरः करणम् कारणम् कर्ता विकर्ता गहनो गुहः व्यवसायो व्यवस्थानः संस्थानस्थानदो ध्रुवः पररथिः परमस्पष्टस्तुष्टः पुष्टशुभेक्षणः रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नयः वीरशक्तिमताम् श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमः वैकुण्ठः पुरुषप्राणप्राणवप्रणवप्रथुः हिरण्यगर्भशत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षजः ऋतुसुदर्शनः कालः परमेष्ठी परिग्रहः उग्रसंवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः विस्तारस्थावरस्थानुः प्रमाणम् बीजमव्ययम् अर्थोऽनर्थो महाकोशो महाभोगो महाधनः अनिर्विण्णस्थविष्ठो भूर्धर्मयूपो महामखः नक्षत्रनेमिर्नक्षत्री क्षमक्षामः समीहनः यज्ञैज्यो महीज्यश्च क्रतुःसप्रंसताङ्गतिः सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमम् सुवृतः सुमुखः सूक्ष्मः सुघोषः सुखदः सुहृत् मनोहरो जितक्रोधो वीरबाहुर्विदारणः स्वापनस्वमशो व्यापी नैकात्मा नैककर्मकृत् वत्सरो वत्सलो वत्सी रत्नगर्भो धनेश्वरः धर्मगुब्धर्मकृद्धर्मी सदसत्क्षरमक्षरम् अविज्ञाता सहस्रांशुर्विधाता कृतलक्षणः व्यभस्तिनेमि सत्त्वस्थः सिंहो भूतमहेश्वरः आदिदेवो महादेवो देवेशो देवहृद्गुरुः उत्तरो गोपतिरगुप्ता ज्ञानगम्यः पुरातनः शरीरभूतहृद्भोक्ता कपीन्द्रो भूरिदक्षिणः सोमपो मृतपः सोमः पुरुजित्पुरुसत्तमः विनयो जयः सत्यसन्धो दाशारः सात्वताम्पतिः जीवो विनयिता साक्षी मुकुन्दो मितविक्रमः अम्भो निधिरनन्तात्मा महोदधिशयोऽन्तकः अजो महर्ह स्वाभाव्योजिता मित्रः प्रमोदनः आनन्दो नन्दनो नन्दः सत्यधर्मा त्रिविक्रमः महर्षिः कपिलाचार्यः कृतज्ञो मेदिनीपतिः त्रिपदस्त्रिदशाध्यक्षो महाशृङ्गः कृतान्तकृत् महावराहो गोविन्दः सुषेणः कनकाङ्गरी गुह्यो गभीरो गहनो गुप्तश्चक्रगदाधरः वेधास्वाङ्गोजितः कृष्णो दृढस्सङ्कर्षणोच्युतः वरुणो वारुणो वृक्षः पुष्कराक्षो महामनाः भगवान् भगः नन्दी वनमाली हलायुधः आदित्यो ज्योतिरादित्यः सहिष्णुर्गतिसत्तमः सुधन्वाखण्डपरशुरदारुणो द्रविणप्रदः दिवस्पृक्सर्वदृग्व्यासो वाचस्पतिरयो निजः त्रिसामासामगस्साम निरवाणम् भेषजम् भिषक् सन्न्यासकृच्छमशान्तो निष्ठा शान्तिः परायणम् शुभाङ्गश्चान्तिदः स्रष्टा कुमुदः कुवलेशयः गोहितो गोपचरगोप्ता वृषभाक्षो वृषप्रियः अनिवर्ति निवृत्तात्मा संक्षेप्ता क्षेमकृच्छिवः श्रीवत्सवक्षः श्रीवासश्रीपतिश्रीमताम्बरः
ಶ್ರೀಧ ಶ್ರೀಶ ಶ್ರೀನಿವಾಸ ಶ್ರೀನಿಧಿ ಶ್ರೀವಿಭಾವನ ಶ್ರೀಧರ ಶ್ರೀಕರ ಶ್ರೇಯ ಶ್ರೀಮಾಲ್ಲೋಕತ್ರಯಾಶ್ರಯ ಸ್ವಕ್ಷಸ್ವಂಗಶತಾನಂದೋ ನಂದಿರಜ್ಯೋತಿರ್ಗಣೇಶ್ವರ ವಿಜಿತಾತ್ಮ ವಿಧೇಯಾತ್ಮ ಸತ್ಕೀರ್ತಿ ಛಿನ್ನ ಸಂಶಯ ಉದೀರ್ಣ ಸರ್ವತಶ್ಚಕ್ಷುರನೀಶ ಶಾಶ್ವತ ಸ್ಥಿರ ಭೂಷಯೋ ಭೂಷಣೋ ಭೂತಿರಿಶೋಕ ಶೋಕನಾಶನ ಅರಚುಷ್ಮಾನರಚಿತ ಕುಂಭೋ ವಿಶುದ್ಧಾತ್ಮ ವಿಶೋಧನ ಅನಿರುದ್ಧೋ ಪ್ರತಿರಥ ಪ್ರದ್ಯುಮ್ನೋ ಮಿತ ವಿಕ್ರಮ ಕಾಳನೇಮಿನ್ಯಃ ವೀರ ಶೌರೀಶೂರಜನೇಶ್ವರ ತ್ರಿಲೋಕಾತ್ಮ ತ್ರಿಲೋಕೇಶ ಕೇಶವಃ ಕೇಶಿಹ ಹರಿ ಕಾಮದೇವಃ ಕಾಮಪಾಲಃ ಕಾಮೀಕಾಂತಃ ಕೃತಾಗಮಃ ಅನಿರ್ದೇಶ್ಯ ವಪುರ ವಿಷ್ಣುರ್ವೀರೋ ನಂತೋ ಧನಂಜಯಃ ಬ್ರಹ್ಮಣ್ಯೋ ಬ್ರಹ್ಮ ಕೃದ್ಬ್ರಹ್ಮ ಬ್ರಹ್ಮ ಬ್ರಹ್ಮ ವಿವರ್ಧನ ಬ್ರಹ್ಮವಿದ್ ಬ್ರಾಹ್ಮಣೋ ಬ್ರಹ್ಮೀ ಬ್ರಹ್ಮಜ್ಞೋ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಪ್ರಿಯಃ ಮಹಾಕ್ರಮೋ ಮಹಾಕರ್ಮ ಮಹಾತೇಜ ಮಹೋರಗಃ ಮಹಾಕೃತುರು ಮಹಾಯಜವ ಮಹಾಯಜ್ಞೋ ಮಹಾಹವಿಃ ಸ್ತವ್ಯಸ್ತವ ಪ್ರಿಯಸ್ತೋತ್ರಂ ಸ್ತುತಿಸ್ತೋತಾರಣ ಪ್ರಿಯಃ ಪೂರ್ಣಃ ಪೂರಯಿತಾ ಪುಣ್ಯಃ ಪುಣ್ಯಕೀರ್ತಿರನಾಮಯಃ ಮನೋಜವಸ್ತೀರ್ಥಕರೋ ವಸುರೇತಾ ವಸುಪ್ರದಃ ವಸುಪ್ರದೋ ವಾಸುದೇವೋ ವಸುರುವಸುಮನಾಹವಿಃ ಸದ್ಗತಿಸತ್ಕೃತಿಸತ್ತಾ ಸದ್ಭೂತಿಸತ್ಪರಾಯಣಃ ಶೂರಸೇನೋ ಯದುಶ್ರೇಷ್ಠ ಸನ್ನಿವಾಸಸ್ವ್ಯಾಮುನಃ ಭೂತಾವಾಸೋ ವಾಸುದೇವಃ ಸರ್ವಾಸು ನಿಲಯೋ ನಲಃ ದರ್ಪಃ ದರ್ಪದೋ ದೃಪ್ತೋ ದುರುಧರೋಥಾ ಪರಾಜಿತಃ ವಿಶ್ವಮೂರ್ತಿರ್ಮಹಾಮೂರ್ತಿರ್ದೀಪ್ತಮೂರ್ತಿರಮೂರ್ತಿಮಾನ್ ಅನೇಕಮೂರ್ತಿರವ್ಯಕ್ತಶತಮೂರ್ತಿಶತಾನನಃ ಏಕೋನೈಕಸ್ಸವಃ ಕಃ ಕಿಂ ಯತ್ತತ್ಪದಮನುತ್ತಮಂ ಲೋಕಬಂಧುರಲೋಕನಾಥೋ ಮಾಧವೋ ಭಕ್ತವತ್ಸಲಃ ಸುವರ್ಣವರ್ಣೋ ಹೇಮಾಂಗೋ ವರಾಂಗಶ್ಚಂದನಾಂಗದಿ ವೀರಃ ವಿಷಮಶೂನ್ಯೋ ಘೃತಾಶೀರಚರಶ್ಚಲಃ ಅಮಾನೀಮಾನದೋ ಮಾನ್ಯೋ ಲೋಕಸ್ವಾಮೀ ತ್ರಿಲೋಕಧೃಕ್ ಸುಮೇಧಾಮೇಧಯೋ ಧನ್ಯಃ ಸತ್ಯಮೇಧಾಧರಾಧರಃ ತೇಜೋ ವೃಷೋ ದ್ಯುತಿಧರಃ ಸರ್ವಶಸ್ತ್ರಭೃತಾಂವರಃ ಪ್ರಗ್ರಹೋ ನಿಗ್ರಹೋ ವ್ಯಗ್ರೋ ನೈಕಶೃಂಗೋ ಗದಾಗ್ರಜಃ ಚತುರ್ಮೂರ್ತಿಶ್ಚತುರ್ಬಾಹುಶ್ಚತುರ್ವ್ಯೂಹಶ್ಚತುರ್ಗತಿಃ ಚತುರಾತ್ಮ ಚತುರ್ಭಾವಶ್ಚತುರ್ವೇದವಿದೇಕವತ್ ಸಮಾವರ್ತೋ ನಿವೃತ್ತಾತ್ಮ ದುರ್ಜಯೋ ದುರತಿಕ್ರಮಃ ದುರ್ಲಭೋ ದುರ್ಗಮೋ ದುರ್ಗೋ ದುರಾವಾಸೋ ದುರಾರಿಹ ಶುಭಾಂಗೋ ಲೋಕಸಾರಂಗಃ ಸುತಂತುಸ್ತಂತುವರ್ಧನಃ ಇಂದ್ರಕರ್ಮ ಮಹಾಕರ್ಮ ಕೃತಕರ್ಮ ಕೃತಾಗಮಃ ಉದ್ಭವಃ ಸುಂದರಃ ಸುಂದೋ ರತ್ನನಾಭ ಸುಲೋಚನಃ ಅರ್ಕೋ ವಾಜಸನ ಶೃಂಗೇ ಜಯಂತಃ ಸರ್ವವಿಜ್ಯೈ ಸುವರ್ಣಬಿಂದುರಕ್ಷೋಭ್ಯಸ್ತರ್ವವಾಗೀಶ್ವರೇಶ್ವರಃ ಮಹಾಹೃದೋ ಮಹಾಗರುತೋ ಮಹಾಭೂತೋ ಮಹಾನಿಧಿಃ ಕುಮುದಃ ಕುಂದರಃ ಕುಂದಃ ಪರಜನ್ಯಃ ಪಾವನೋನಿಲಃ ಅಮೃತಾಂಶೋ ಮೃತವಪುಃ ಸರ್ವಜ್ಞಃ ಸರ್ವತೋಮುಖಃ ಸುಲಭಸ್ಫೂರ್ತಃ ಸಿದ್ಧಶತ್ರುಜಿಚ್ಛತ್ರುತಾಪನಃ ನ್ಯಗ್ರೋಧೋದುಂಬರೋಶ್ವತ್ಥಶ್ಚಾಣೂರಾಂಧ್ರನಿಷೂದನಃ ಸಹಸ್ರಾರ್ಚಿಃ ಸಪ್ತಜಿಂಹಃ ಸಪ್ತಯುಧಾಃ ಸಪ್ತವಾಹನಃ ಅಮೂರ್ತಿರನಭೋಚಿತ್ಯೋ ಭಯಕೃದ್ಭಯನಾಶನಃ ಅಣುರುಬೃಹತ್ಕೃಶಸ್ಥೂರೋ ಗುಣಭೃನ್ನಿರ್ಗುಣೋ ಮಹಾನ್ ಅಧೃತಸ್ವಧೃತಸ್ವಾಸ್ಯ ಪ್ರಾಗ್ವಂಶೋ ವಂಶವರ್ಧನಃ ಭಾರಭೃತ್ಕಥಿತೋ ಯೋಗೀ ಯೋಗೀಶಃ ಸರ್ವಕಾಮದಃ ಆಶ್ರಮಶ್ರವಣಕ್ಷಾಮಸುಪರ್ಣೋ ವಾಯುವಾಹನಃ ಧನುರ್ಧರೋ ಧನುರ್ವೇದೋ ದಂಡೋದಮಯಿತಾದಮಃ ಅಪರಾಜಿತಸ್ಸರ್ವಸಹೋ ನಿಯಂತಾ ನಿಯಮೂಯಮಃ ಸತ್ವಾನ್ ಸಾತ್ವಿಕಃ ಸತ್ಯಃ ಸತ್ಯಧರ್ಮಪರಾಯಣಃ ಅಭಿಪ್ರಾಯಃ ಪ್ರಿಯಾರ್ಹೋರ್ಹ ಪ್ರಿಯಕೃತ್ಪ್ರೀತಿವರ್ಧನಃ ವಿಹಾಯ ಸಗತಿರ್ಜ್ಯೋತಿಃ ಸುರುಚಿರ್ಹುತಭುಗ್ವಿಭುಃ ರವಿರ್ವಿರೋಚನಃ ಸೂರ್ಯಃ ಸವಿತಾ ರವಿಲೋಚನಃ ಅನಂತೋ ಹುತಭುಗ್ಭೋಕ್ತಾ ಸುಖದೋ ನೈಕಜೋಗ್ರಜ ಅನಿರ್ವಿಣ್ಣಃ ಸದಾಮರಶೀ ಲೋಕಾಧಿಷ್ಠಾನಮದ್ಭುತಃ ಸನಾತ್ ಸನಾತನತಮಃ ಕಪಿಲಃ ಕಪಿರವ್ಯಯಃ ಸ್ವಸ್ತಿದ ಸ್ವಸ್ತಿ ಕೃತ್ಸ್ವಸ್ತಿ ಸ್ವಸ್ತಿ ಭುಕ್ ಸ್ವಸ್ತಿ ದಕ್ಷಿಣಃ ಅರೌದ್ರಃ ಕುಂಡಲೀ ಚಕ್ರೀ ವಿಕ್ರಮ್ಯುರ್ಜಿತ ಶಾಸನಃ ಶಬ್ದಾತಿಗಃ ಶಬ್ದಸಃ ಶಿಶಿರಃ ಶರ್ವರೀಕರಃ ಅಕ್ರೂರಃ ಪೇಷರೋ ದಕ್ಷೋ ದಕ್ಷಿಣ ಕ್ಷಮಿಣಾಂಗರಃ ವಿದ್ವತ್ತಮೋ ವೀತಭಯಃ ಪುಣ್ಯಶ್ರವಣಕೀರ್ತನಃ ಉತ್ತಾರಣೋ ದುಷ್ಕೃತಿಃ ಪುಣ್ಯೋ ದುಃಸ್ವಪ್ನನಾಶನಃ ವೀರಃ ರಕ್ಷಣಸ್ಸಂತೋ ಜೀವನಃ ಪರ್ಯವಸ್ಥಿತಃ ಅನಂತರೂಪೋನಂತಶ್ರೀರ್ಜಿತಮನ್ಯುರುಭಯಾಪಃ ಚತುರಸ್ರೋ ಗಭೀರಾತ್ಮ ವಿದಿಶೋ ವ್ಯಾದಿಶೋ ದಿಶಃ
அநாதிர்பூர்புவோ லக்ஷ்மீ சுவீரோருச்சிராங்கத ஜனனோ ஜன ஜனமாதிர பீமோ பீம பராக்கிரம ஆதார நிலையோதாதா புஷ்பா சப்ரஜாகர ஊர்வக சற்பதாச்சார பிராணத பிரணவ பண பிரமாணம் பிராண நிலைய பிராணபித் பிராண ஜீவன தத்துவம் தத்துவ விதேகாத்மா ஜன்ம மிருத்யுஜராதிக பூர்புவஸ்வஸ்தருஸ்தார சபிதா பிரபிதாமஹ யஜ்ஞோ யஜ்ஞபதிர்யஜ்வா யஜ்ஞாங்கோ யஜ்ஞவாஹனஹ யஜ்ஞஹ்ருத் யஜ்ஞகிருதி யஜ்ஞீ யஜ்ஞபுக் யஜ்ஞசாதனஹ யஜ்ஞாந்தகிருத் யஜ்ஞகுஹ்யோ மன்னமன்னாதயேவ ச ஆத்மயோனிஸ்வயம் ஜாதோ வைகானஸ் சாமகாயனஹ தேவகீ நந்தனஸ்ரஷ்டா க்ஷிதீஷ பாபநாசனஹ சங்கபுருந்தகீ சக்ரீ சாரங்கதனவாகலாதர ரதாங்கபாணிரக்ஷோப்யஸர்வப்ரஹரணாயுதஹ ஓம் நமஇதி ஹரயே நமஹ ஹரயே.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम अधिक मास महात्म्य. अधिक मास पोथी वाचन भाग्यश्री केसकर. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

0: अधिक मास पोथीचा आजचा भाग श्री एकनाथ बाबू जोशी मुक्काम पोस्ट वेताळ बांबर्डे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग यांनी आपले वडील स्वर्गीय श्री बाबू विष्णू जोशी तसंच आई स्वर्गीय श्रीमती नीला बाबू जोशी यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केला.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोतेहो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे बाळ पळसुले यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समर्थ। आपण दासबोध पाहतो आहोत, दशक 3 समास 10 चालू आहे, वैराग्य निरूपण नाम समास आहे, त्यातले काही ओवे आपण पाहिलेले आहेत। बहुता जन्मांचे शेवटी जेणे चुके अटाटी, तो हा नरदेह भेटी करी भगवंती। हा नरदेह जो मिळालेला आहे तो बहुता जन्मांचे शेवटी, अनेक जन्म साधना करत करत करत आलेला आहे, काही पुण्यकर्म केलेली आहे, म्हणून हा नरजन्म प्राप्त झालेला आहे। आणि ह्या नरजन्मामध्ये योग्य मार्गाने आपण गेलो तर चुके अटाटी, सगळी जी खटपट खटपट जीवनात असते ती सगळी संपून जाते, पुन्हा जन्मच नाही अशा बोधात तो येतो। आणि त्यामुळे भगवंताकडून हा जो नरदेह प्राप्त झालेला आहे त्याचं सार्थक घडतं, तो हा नरदेह भेटी करी भगवंती। म्हणून धन्य ते भाविक जन, जे भाविक जन आहे ते धन्य आहेत असं म्हटलंय। जे ही जोडिले हरिनिधान, ज्यांनी हरिनिधान जोडलेलं आहे, ज्यांना हरी हेच निधान, हेच वैभव प्राप्त झालेलं आहे आणि ते जोडलं गेलेलं आहे, आणि अनंत जन्मांतरीचे पुण्य फळासे आले, अनेक जन्म जन्म जे पुण्य करत आलो ते फळाला आलेलं आहे, काय झालं, हरी हे निधान सापडलेलं आहे। पुण्य कशासाठी करायचं आहे, पुष्कळ मंडळी पुण्याचा उपयोग देखील संसारासाठी करतात, परंतु जरा जो विचारी असेल, विवेकी असेल, तो पुण्य करतो कशासाठी, तर हरी निधान जोडण्यासाठी। हरी हे धन, आत्मधन, परमात्मधन हे प्राप्त करून घेण्यासाठी सगळ्या पुण्याचा तो उपयोग करत असतो। म्हणतात इथे, आयुष्य हे ची रत्न पेटी, माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरी अर्पुनिया लुटी आनंदाची करावी। आपलं आयुष्य हीच मुळे रत्नाची पेटी आहे, आणि कोणती रत्न आहेत, भजन रत्न त्याच्यामध्ये आहेत। आयुष्याच्या पेटीमध्ये गोमटी सुंदर सुंदर अशी भजन रत्न आहेत, ती भजन रत्न काय करायची आहेत, ईश्वरी अर्पुनिया, ती भजन रत्न भगवंताला अर्पण करायचे आहेत, आणि भगवंताकडून काय मिळवायचं आहे, लुटी आनंदाची करावी, आनंदाची लूट करायची आहे। पण त्याच्यासाठी मात्र बाहेरची रत्न जी आहेत, हिरे माणक पाचू, हे देऊन भगवंत आपल्यावरती प्रसन्न होणार नाही आहे, त्याला भजन रत्न जी आहेत ती भगवंताला अर्पण करायला पाहिजे। भजन, भज समरस होणं, एकरूप होणं, भगवंताशी मिळून जाणं, अशा तऱ्हेची ही रत्न आपल्याला पाहिजे। ते म्हणतात, हरिभक्त वैभव एक अनिष्ट, जो हरिभक्त आहे त्याच्याजवळ वैभव काही नसेलही, तुकोबा होते, खायला अन्न नव्हतं अशी परिस्थिती होती, परंतु खऱ्या अर्थाने वैभव त्यांच्याजवळच होत, अनेकाच्या अंतःकरणात त्यांनी स्थान मिळवलेलं होतं। म्हणून हरिभक्त हा जा ऐहिक वैभव आणि कनिष्ठ जरी वाटला, परी तो ब्रह्माधिका वरिष्ठ, तरी तो ब्रह्मापेक्षा देखील श्रेष्ठ असतो, त्याच कारण तो भगवंताशी मिळून गेलेला असतो। कारण हरिहर ब्रह्माधिक हे जरी असले तरी हे नाशतील सकळ, हे देखील नाश पावतात, त्याचं कारण जे आकाराला आलं ते नष्ट पावत असतं, त्याप्रमाणे हे देखील आपल्या मूळ स्वरूपाला पुन्हा जाणार। पण हा जो भक्त आहे तो त्याच्या पलीकडेच जाऊन बसतो, त्यामुळे ब्रह्माधिकांपेक्षा सुद्धा त्याला वरिष्ठ असं गणलेलं आहे। म्हणून तो बरी ब्रह्माधिका वरिष्ठ, सदा सर्वदा संतुष्ट। म्हणून भगवद्गीतेने भक्ताचं लक्षण सांगतानाच पहिल्यांदा म्हटलंय, संतुष्ट सततम योगी, सतत संतुष्ट असलेला। आपण सदा असंतुष्ट, कितीही मिळालं तरी काहीतरी हवंच असते पुन्हा, पण भक्त जो असतो त्याला असं काही मिळालेलं असतं, तृप्त। जसं स्वामी स्वरूपानंद लिहित असत, आत्मतृप्त स्वामी स्वरूपानंद, संतुष्ट तृप्त, अशी जी सदा सर्वता संतुष्ट, कशामुळे, नैराश्य बोधे। नैराश्य बोधे याचा अर्थ निराश झालेली नव्हे, अलिप्त झालेली आहे, या इहलोकातलं काही हवाय असा भावच नाही, अशा ठिकाणी जाऊन पोहोचलेली आहेत। त्यामुळे केव्हाही विचारलं तर काय आहे असे विचाराल तर समाधान आहे, शांती आहे, तृप्ती आहे, अशी ही मंडळी असतात। कसं मिळालं त्यांना हे, धरून ईश्वराची कास केली संसाराची नैराश, त्यांनी भगवंताला धरलं, ईश्वराचं धरलं, त्याचा पदर सोडला नाही, त्याचे चरण सोडले नाही, ते जे घट्ट धरून ठेवले, आणि त्यामुळे संसाराची नैराश केली, याचा अर्थ संसारात असताना संसारापासून ते अलिप्त झाले, अशी जी मंडळी आहे त्याला भाविक म्हटलेलं आहे। नुसता भाव असणं, डोळ्यातून अश्रू येणं,
किंवा एखाद्या ठिकाणी तीर्थयात्रेला गेल्यानंतर त्या ठिकाणी अंतःकरण भरून येणं एवढं भाविक म्हणून चालत नाही. तर भाविक ह्याचा अर्थ अखंडच भगवंताचा भाव आहे असं वाटणं, असं अनुभवणं. म्हणून अशी जी भाविक आहे, तया भाविका जगदीश सभाय सांभाळी, अशा भाविकांना जगदीश हात बाहेर सांभाळतो. तो कधी त्यांना वेगळं सोडत नाही. तहान मुलाला जशी, तान्या मुलाला आई जशी सांभाळत असते, किंवा नुकतंच चालायला लागलेलं मुलं आहे, आई त्याला बोटाला धरून चालवत असते, घट्ट धरलेलं असतं, त्याला इकडे तिकडे जाऊ देत नाही. तसा असा जो भाविक असेल त्याला सांभाळण्याचं काम जगदीश करत असतो. जया संसाराचे दुःख विवेके वाटे परम सुख, संसार सुखाचे नि पडत मूर्ख लोधोनी पडते. परंतु जी मंडळी आपण पडत मूर्खाचा समास पाहिला की सर्व ज्ञान आहे परंतु ते आचरणात आलेलं नाही, असे जे पडत मूर्ख आहेत ते संसार सुखातच बुडालेले आहेत. त्याचं कारण ज्यांना संसाराचं दुःख हेच परम सुख वाटतं. संसारात अनेक गॅप असतात पण तरी देखील संसारातून बाहेर पडावं असं जरा देखील वाटत नाही, अशी जी मंडळी असतात ना ती पडत मूर्ख असं म्हटलेलं आहे. पण ज्यांना विवेक असतो ते मात्र संसाराच्या दुःखाकडे वेगळेपणाने पाहतात. कुंतीने जसं म्हटलं की संसारातलं दुःख परमेश्वरा मला दुःख दे म्हणजे मला तुझी आठवण होईल. विवेक जागृत असेल तर संसाराच्या दुःख जे आहे ते परम सुख असं मानतात आणि भगवंताची काळ धरतात. परंतु संसारामध्येच सुख आहे असं वाटून अज्ञानामुळे त्याच्यातच बुडून राहतात, ते पडत मूर्ख असे म्हटलेलं आहे. जयांचा ईश्वरी जिव्हाळा ते भोगीती स्वानंद सोहळा. ईश्वराच्या ठिकाणी जिव्हाळा लागला पाहिजे, प्रेमाच्या पलीकडची स्थिती आहे. प्रेम असणं नुसतं वेगळं आणि जिव्हाळा असणं म्हणजे अंतःकरणातच भगवंताला स्थान आहे. अंतःकरण भगवंतानच व्यापून गेलेलं आहे. असा ज्याला जिव्हाळा असेल ते भोगीती स्वानंद सोहळा. त्यांना जो सोहळा असतो ना परमानंदाचा सोहळा असतो, जो आनंद कशानेही जात नाही, जो आनंद संपत नाही, आटून जात नाही, नासून जात नाही, असा जो आनंद आहे असा परम आनंद परम शांती त्यांना प्राप्त झालेली असते. आणि म्हणून हा जो ठेवा आहे जयांचा जना वेगळा ठेवा अक्षय, हा जो आनंद आहे हा अक्षय ठेवा आहे जना वेगळा. लोकांना प्राप्त होणारा नाही, लोकांकडून हा मिळणारा नाही, हा अंतरंगातला ठेवा आहे. हा अंतरंगातला ठेवा क्वचितच एखाद्या भक्ताला पावतो. तो कशासाठी जीवन जगत असतो, ह्या जीवनामध्ये काय मिळवत असतो, हे सगळे या समासात सांगितलेले आहे. त्यामुळे हा अक्षय ठेवा जर प्राप्त करायचा असेल तर ईश्वराबद्दलचा जिव्हाळा अंतःकरणामध्ये पाहिजे. ते अक्षय सुखे सुखावले, अक्षय ठेवा प्राप्त झाल्यामुळे ते अक्षय सुखाने ते सुखी झालेले आहेत. इतर कुठल्या गोष्टीने त्यांना सुख मिळाले का नाही त्यांना माहिती आहे की बाकी कुठलेही सुख जरी मिळालं असं वाटलं तरी ते तात्पुरतं आहे. ते खरं सुख नाही आहे, शाश्वत सुख नाही आहे. परंतु हे जे सुख आहे ज्याला आत्मसुख असं म्हटलंय, स्वरूपाच्या ठिकाणी मिळणारं सुख म्हटलेलं आहे, या अक्षय सुखाने ते सुखावलेले आहेत. आणि त्यामुळे साहजिकच संसार दुःखे विसरले. हे इतक्या काही प्रमाणात त्यांना मिळत आहे की त्याच्या पुढे संसार दुःख हे अत्यंत अल्प गौण होत. सामान्य मनुष्य म्हणताना म्हणतो उलट सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वत आहे एवढे, त्याच्या बरोबर उलट झालेलं असतं. त्यांना वाटत असतं जिकडे कडे सुखच आहे, सुखाची देणी घेणी मंदावू लागती असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, तशी ह्याची स्थिती असते. त्याच्याजवळ इतकं सुख असतं, कुणी जर म्हणाला अमुक एक घ्या म्हणजे तुम्हाला सुख मिळेल तर तो म्हणेल माझ्याकडे इतकं सुख आहे अपरंपार की तुलाच हवं ते घेऊन जा माझ्याकडच. असं अक्षय सुख असल्यामुळे संसार दुःख विसरलेले आहेत. आणि कशामुळे असं झालं असं विचाराल आणखीन तर विषयरंगी ओरंगले श्रीरंग रंगी, श्रीरंगाच्या रंगामध्ये असे रंगून गेलेले आहेत की विषयामध्ये रंगणं जे सामान्य माणसाचं असतं ते ह्याच्या पक्षी राहत नाही. सामान्य माणसाचे जे विषय असतात ते पाहण्याचे ऐकण्याचे खाण्याचे असे विषय असतात. आणि ह्या भक्ताने भगवंतालाच आपला विषय केलेला असल्यामुळे त्याच व्यसन धरलेलं असल्यामुळे त्याचाच ध्यास घेतलेला असल्यामुळे त्या श्रीरंगाच्या रंगात असा काही रंगून जातो
इतर विषयाचं स्मरण देखील होत नाही. तहान भूक विसरली असं म्हटलं. त्यांना क्षुधा नाही, तृषा नाही, बाकी कशाचंही भान नसतं. एक भगवंत चिंतनात रंगलेले असतात. तया असं फावली नरदेह पेटी केली ईश्वरेशी साठी. त्यांना नरदेहाची ही पेटी मिळालेली आहे, फावली भाग्य आहे त्यांचं की त्यांना हे मिळालेलं आहे. त्यांनी काय केले? ईश्वरेशी साठी केली. ईश्वराला साठवून ठेवलं आपल्यामध्ये, ईश्वराशी नातं जोडलं आणि त्याला आपल्या ठिकाणी साठवून ठेवलं. आणि अखंड ईश्वरच त्यांच्या ठिकाणी असल्यामुळे त्याच्या दृष्टीनं आनंद सुखाखेरीत दुसरं काहीच नाही अशी स्थिती आली आहे. पण ये अभाविक करंटी नरदेह गेला. पण इतर जे अभाविक आहेत करंटी, त्यांचा जन्म मात्र वाया गेला. हरि ओम तत्स. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावासमिदं सर्वं.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो, आता ऐकूया श्रीनिवास केसकर यांनी संगीत दिलेली संत कान्होपात्रा यांची अभंगरचना. स्वर आहे मंजिरी आलेगावकर यांचा.

ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे जयवंत कुलकर्णी यांचा.

श्रोतेहो विश्वनाथ मोरे यांनी संगीत दिलेली विद्याधर गोखले यांची गीतरचना ऐकूया. गायली आहे अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया संत दासगणू महाराज यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा.
0: श्रोते हो, आता ऐकूया रवींद्र साठे, रंजना जोगळेकर आणि सहकारी यांच्या स्वरातलं हे गीत.

श्रोते हो, आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो,
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता। श्रोते हो, रजनीकांत राजाध्यक्ष यांची पदरचना ऐकूयात। संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा।

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
0: श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया एक भक्तिरचना, संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया सूर्यकांत खांडेकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे जानकी अय्यर यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: संत नामदेव महाराजांची रचना ऐकूया. संगीत आणि स्वर मास्टर कृष्णराव यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया उमाकांत काणेकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं आणि स्वर आहे महेंद्र कपूर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 6:15 आणि 5:25 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 PM.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: आता ऐकूया स. अ. शुक्ल यांची गीतरचना. संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूया विदुषी किशोरी अमोणकर यांनी गायलेला राग जौनपुरी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात विदुषी किशोरी अमोणकर यांनी गायलेला राग जौनपुरी. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्रोतेहो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग. संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर अनुराधा कुबेर.

श्रोतेहो आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर.
2: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00.
0: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, आता आपण ऐकूया प्रणिता कुलकर्णी यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि गायली आहे रेश्मा कापशीकर यांनी.

श्रोतेहो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं. स्वर आहे अर्चना खासनीस आणि कार्तिकी गायकवाड यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55। श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीतरचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, स्वर उत्तरा केळकर यांचा।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आता ऐकूया संत नरहरी सोनार यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे मधुरा दातार यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. अभंग, भक्तिगीतं, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे। आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा।

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर. सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका 6:00 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

ಮಂಗಲ ಧ್ವನಿ श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी प्रस्तुती भक्तिसुधा

आता ऐकूया मंगळवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो, ऐकूयात वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो, ऐकूया स्नेहल भाटकर यांच्या संगीत रचनेतली ग. दि. माडगुळकर यांची पदरचना. स्वर आहे पंडित राम मराठे आणि मीना जोशी यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948. आज मंगळवार, अधिक ज्येष्ठ कृष्ण द्वितीया, अर्थात 2 जून 2026.

ज्योतिष शास्त्रात दोन आर्यभटांची महत्वाची कामगिरी आहे. त्यातले पहिले आर्यभट हे विख्यात भारतीय ज्योतिष शास्त्रवेत्ता आणि महान गणिती म्हणून ओळखले जातात. उपलब्ध पौरुष ग्रंथात यांच्या आर्यभटीय किंवा आर्य सिद्धांत या ग्रंथाहून प्राचीनतर ग्रंथ ज्ञात नाही. त्यांनी कर्ण ग्रंथ म्हणजे ग्रहगणिताचा ग्रंथही रचला असावा असे संदर्भ आहेत, पण ग्रंथ उपलब्ध नाही. त्यांचं कुसुमपूर हे मूळचं गाव बिहारमधल्या पाटणा अगरतत सन्निध असावं असं मानतात. उत्तरेत त्यांच्या ग्रंथाचा प्रसार झाला नाही, पण दक्षिण भारतात मात्र त्यांच्या ग्रंथावर विस्तृत भाष्य ग्रंथ उपलब्ध आहेत. आर्य सिद्धांत या त्यांच्या ग्रंथात गणितशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र यासंबंधी संक्षिप्त सूत्रबद्ध आणि श्लोकबद्ध विवेचन सिद्धांत रूपाने मांडलेलं आहे. याची श्लोकसंख्या फक्त 121 आहे. याचे गीतिकापाद, गणितपाद, कालक्रियापाद आणि गोलपाद असे चार पाद म्हणजे विभाग आहेत. गीतिकापादामध्ये अवघ्या 13 श्लोकांमध्ये मोठमोठ्या संख्या थोडक्यात लिहिण्याची अभिनव परिभाषा त्यांनी वर्णन करून तिचा उपयोग केलेला आहे. व्यंजनांचा उपयोग आकडे दर्शवण्यासाठी आणि स्वरांचा शून्यासाठी केलेला आहे. उदाहरणार्थ ख म्हणजे 2, य म्हणजे 30, उ म्हणजे 10,000 आणि घ म्हणजे 4 आणि रु म्हणजे 10,00,000. यावरून घृ ही 40,00,000 आणि क्यू घृ म्हणजे 43,20,000 अशी संज्ञा होते. अशी थोडक्यात संख्या मांडण्याची पद्धती ही दुसऱ्या कोणत्याही ग्रंथात सापडत नाही, म्हणून ही मूळ कल्पना आर्यभटांची असली पाहिजे यात शंकाच नाही. याशिवाय राशी, अंश आणि कला यांचे परस्पर संबंध, युगपद्धती, आकाशाचा विस्तार, पृथ्वी, सूर्य, चंद्र आणि ग्रह यांच्या गती, अंतर मोजण्याची लहान मोठी मापं वगैरे माहिती या 13 श्लोकांमध्ये दिलेली आहे. गणितपादात 33 श्लोक आहेत. त्यात अंकगणित, बीजगणित आणि रेखागणित यांचा विचार आहे. तसंच क्षेत्रफळ, घनफळ, वर्ग, वर्गमूळ, घनमूळ इत्यादींचे नियम त्यांनी सूत्ररूपाने दिलेले आहेत. पाय म्हणजे परिघ भागिले व्यास या स्थिरांकाची किंमत त्यांनी 3.1416 इतकी दिलेली आहे. असे विलक्षण बुद्धिमान ज्योतिषशास्त्री आणि गणिततज्ज्ञ आपल्या भारतीय परंपरेने या संपूर्ण विश्वाला दिलेले आहे.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूया भगवान श्री विष्णूंच्या कूर्म अवताराचं वर्णन करणारं कूर्म पुराण. वक्ते आहेत राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: साधारणतः आपल्याकडे प्रहर 4 तास, 3.5-4 तास. अष्टौ प्रहर म्हणजे दिवस, 24 तास दिवस. तर साधारण 2 तासाच्या गणिताप्रमाणे प्रहर येईल एखाद्या वेळेला. 2 अडीच तास, 3 तास, 2.5 तासाचं गणित आहे प्रहराचं. पण साधारणतः 2.5 तास म्हणजे एक प्रहर तरी नंतरच्या काळात एक प्रगत अवस्थेमध्ये उपासना व्हावी अशी अपेक्षा आहे. म्हणजे साधक अवस्थेत सुरू केल्यापासून एक 12 वर्ष, नंतरच्या कालखंडामध्ये इतकी प्रत्येक 2-2.5 तास बसण्याची आवश्यकता नसते. तुम्हाला ती अवस्थाच अशी प्राप्त झाली आहे, ज्याला समाधी अवस्था म्हणतात. की आता तुम्ही बसलात आणि डोळे मिटलेत की समाधी अवस्थेकडे आहात, आता मधल्या पायऱ्यांची गरजच नाही. अशा वेळेला दिवसातला एक 15 मिनिटं, 1/2 तास एवढा वॉर्मअप पुरेसा आहे तुम्हाला. साधकावस्थेमध्ये मात्र 2-2.5 तास तुम्हाला त्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. मला 2 तास व्यवस्थित बसता येईल असं आसन, त्यानंतर प्राणायाम त्यांनी जो सांगितला आहे त्याचं अगदी सामान्य प्रमाण 1-4-3 असं सांगितलंय किंवा 1-4-2 असं सांगितलंय. शक्य असेल तर 1-4-3 खरं, पण अगदीच नाही जमलं तर 1-4-2. 1 सेकंद मला श्वास घ्यायला लागत असतील तर 4 सेकंद थांबता आलं पाहिजे आणि 2 सेकंद तो श्वास सोडायला जायला लागले पाहिजे असं. आणि परत जो घ्यायचा आहे तो 1 सेकंद आहे. एक सेकंद श्वास घेण्याचा, 4 सेकंद थांबण्याचे आणि 2 सेकंद किंवा 3 सेकंद सोडण्याचे. 3 अधिक चांगला म्हणतात कारण तो अधिक मंदपणे निघून जाईल. आणि तो मंदपणे गेला म्हणून आता 1 सेकंदात घ्यायचं म्हणजे भासकन सगळे दम घ्यायचं नाही श्वास, तोही तितकाच मंद व्हायला हवा. स्वामी विवेकानंदांनी सुद्धा त्यांच्या योगशास्त्राच्या ग्रंथात लिहिलंय, एकदम या रस्त्याला जाऊच नाही, आधी मुळात मंद श्वासाची सवय लागण्यासाठी. हे सांगतात त्याप्रमाणे नाडी शोधन हा जो विषय असतो, नाडी शुद्धी प्रक्रिया, नाडी शुद्धी प्रक्रिया झाल्याशिवाय खरं प्राणायामच करू नये असं शास्त्र सांगत. नाडी शुद्धी प्रक्रियेमध्ये ही 15 मिनिटाची साधारणतः प्रक्रिया आहे. 15 मिनिटाची म्हणजे फायनल प्रॉडक्ट 15 मिनिटाचं पाहिजे आहे. 15व्या मिनिटाला मला 1 मिनिट जमलं होतं, ते झालं नाही फायनल. 15 मिनिटं मणका ताठ आहे, मेंदूच्या एका रेषेमध्ये सर्व आहोत. डाव्या नाकपुडीनं अत्यंत मंदपणे श्वास आत घेतलाय. स्वामीजी म्हणतात आत्ता इथं रोखू नका कारण आपला प्राणायाम चाललेला नाही. नाकपुडी बंद करून दुसऱ्या नाकपुडीने तो तितक्याच संथपणे निघून चालला आहे. 15 मिनिटं माझं लक्ष फक्त त्या येणाऱ्या श्वासावर आणि जाणाऱ्या श्वासावर आहे. श्वास आत घेतला, ही नाकपुडी बंद केली, तो बाहेर येतोय. खरा इथेच वायू येऊन तिथे येतो होता, पण तरी सुद्धा जेव्हा जेव्हा तो वाढू लागेल तेव्हा तेव्हा तो श्वास अख्खा अंगात भरला जातो. तो एखादा क्षण थांबला आणि निघून चालला असताना सगळ्या शरीरातून वायू आपल्या बाहेर निघून चाललाय. तर तेव्हा स्वामी म्हणतात तो बरोबर त्यावेळेला तुमच्या कुंडलिनीला फटका मारून बाहेर निघून जात असतो बंदपणेच. पण या नाडी शोधनाचा काळ कित्येक वेळेला स्वामी म्हणतात काही जन्मांचा सुद्धा असू शकतो. एखाद्याला ते एखाद्या 12 वर्षात सापडतं. नाडी शोधनानंतर तुम्हाला काही नाद ऐकू येतात असं स्वामीजी म्हणतात, ज्याचे अनुभव स्वतः स्वामींचे आहेत. जे घंटा नादासारखे असतात, किणकिणणारी घंटा, हा छोटीशी देवघरातली, किंबहुना ऋषींनी ते आवाज ऐकून त्या आवाजाची उपकरण देवपूजेत आणली आहेत. कि तो ध्वनी कसा येतो, किणकिण किणकिण किणकिण, किंवा बासरीसारखा एखादा सुंदर ध्वनी, शंखध्वनी एखाद्या वेळी. इतक्या कुठल्या तरी प्रकरणापर्यंत आता जमलं. आता ईश दर्शनासाठीच्या प्राणायामाचा हा विचार चाललाय. पुन्हा एकदा आरोग्यासाठी जे प्राणायाम आहेत त्यासाठी हा नियम लागू नाही. ते कोणाही योग शिक्षकाकडून चांगलं समजून घेऊन फुफ्फुसासाठी, पचनक्रियेसाठी, पाठीच्या दुखण्यांसाठी त्या तऱ्हेचा प्राणायाम कोणीही करायला हरकत नाही. तो नीट शिकून फक्त केला जावा इतकाच त्यातला मुद्दा आहे. हा ईश दर्शनाच्या दृष्टीने चालणाऱ्या रस्त्याचं सगळं गणित आहे. आपण हे लक्षात घेऊ शकता की नाथांच्या चरित्रात, एकनाथ महाराजांच्या चरित्रात किंवा पुढच्याही अनेक संतांच्या चरित्रामध्ये एवढा कालखंड त्याच्यामध्ये तपस्येचा त्याने दिला आहेच. किंबहुना याच्याही उपर आणखीन काही योगमुद्रांचंही वर्णन एकनाथांच्या गाथेत आलंय की त्या त्या मुद्रा करून घेतल्या. त्या काही विशिष्ट मुद्रांनी, ते ॲक्युप्रेशर सारखा प्रकार असतो पुष्कळ असा, ते बिंदू दाबले जातात आणि तितका काळ ते बिंदू दाबल्यामुळे काही चलनवलन वाढतात. ॲक्युप्रेशरमध्ये जसे काही शरीराचे बिंदू ठरलेले असतात, त्या बिंदूंवर दाब देऊन तिथला रक्तप्रवाह अधिक मोकळा करता येतो. तेच गणित मुद्रांचं असतं. तुम्ही तुमच्या अंगठ्याने त्या त्या ठिकाणचे बिंदू दाबून घेता. त्यानंतर प्रकाश दर्शन आहे. पण या सगळ्या प्राणायामाला, आसनाला आवश्यक गोष्ट पुढे सांगितली आहे, प्रत्याहार. या साधनेमध्ये कुठेही खंड पडणार नाही असा आहार पाहिजे हो. घ्या खाऊन संपलंच की हो गणित सगळं. कारण ते श्वासाशी म्हणजेच पोटाशी किती निगडीत आहे आपल्या लक्षात येईल. त्याच्यामध्ये जर तितकी जागा सापडलीच नाही किती क्रियाच नाही होऊ शकणार व्यवस्थितपणे. म्हणून आपल्याकडे जी पद्धत आहे, सावकाश जेवा. सावकाश म्हणजे गती संथ पाहिजे, हे बरोबर आहे. बुभुक्षितासारखे भाका भाका भाका भाका नका जेव. पण सावकाश याचा आणखीनही अर्थ आहे. अवकाश म्हणजे जागा. अजून यायला थोडा अवकाश आहे, अजून वेळ आहे, जागा आहे थोडी अजून. आकाशामध्ये अवकाश आहे. अवकाश म्हणजे जागा. या पोटामध्ये पाणी पण असतं, वायू पण असतो आणि अन्न पण असतं. तर आवश्यक तेवढं पाणी आणि वायू यांना जागा ठेवून बाकीच्या जागेत अन्न भरा. स अवकाश, सावकाश. म्हणून तर जेव्हा वायूच्या स्थानावरती अन्न आक्रमण करतं तेव्हा तो वायू निघून जातो, ते ढेकर येते. म्हणून म्हणतात बापरे ढेकर आली, म्हणजे सूचना आली की अन्नाची जागा संपली आहे, अतिक्रमण सुरू झालंय. की हा वायूचा भाग होता, त्याच्यातही तुम्ही घुसखोरी केली आता या अन्नाने. की तो वायू दाखवायला लागतो, साहेब मला पण राहायचं आहे. तरी जो खात राहिलो होता. मग मळमळल्यासारखं होतं, वांती किंवा उलटी व्हायची शक्यता असते. ते पाण्याची जागा दाखवता येते, ते पाणी बाहेर पडतं. मग ते अन्नाला घेऊन बाहेर पडतं. जो तुम्ही भाडेकरू दिला होता त्याच्या सगळंच बाहेर येते आता. तुम्हाला जागा ठेवली होती ना, तुम्ही माझं घर का घेतलं. इतक्या वेळेपर्यंत सुद्धा खरं ते जाऊ नये. पुन्हा एकदा प्रत्याहार म्हणजे जीवनावश्यक आहार. मात्र आवश्यक ते सगळे गुण, सगळी प्रथिनं, प्रोटीन, सगळ्यात शक्तीवर ते सगळं मिळालं पाहिजे. उगा आपलं नुसतं जन्मभर भातच खाणं म्हणजे प्रत्याहार नव्हे, किंवा आयुष्यभर कंदमूळच खात बसणं म्हणजेही प्रत्याहार नव्हे. जीवन आवश्यक, त्यामध्ये कुठेही शारीरिक सुद्धा अशक्तता दुर्बलता उपयोगाचीच नाही, कारण काय प्रचंड ताकदीनं ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. जर अपरिग्रह मनात घ्यायचा असेल तर या साधकाला पूर्वीचा काळ जर लक्षात घेतला तर अन्न शिजवण्यासाठी जे सर्पण करायचंय ते स्वतःच गोळा करायचंय, हो झाडावर स्वतः चढायचंय, फांद्या स्वतः तोडायच्या आहेत, काय तुम्ही दुबळे असून चालणार आहे? नदीमध्ये उडी मारून तुम्हाला आंघोळ करायची आहे, आता शरीर इतकं थकलंय की पोहताच येत नाही, तू काय करशील पुढचं योगशास्त्र? शरीराच्या सर्व शक्ती कायम राखायच्या आहेत, पण तरी त्याला प्रत्याहार. म्हणले बुवा ध्यान म्हणजे मग आणखीन काय आता वेगळं असतं? प्राणायामापर्यंत आपलं लक्ष श्वासावर होतं, श्वासाच्या योग्य संख्येपर्यंत पोचलो होतो आपण. ध्यानाच्या वेळी आता त्या संख्येकडे बघायची गरज राहता का म्हणे, ते आपोआप तसंच होत राहणार आहे. किती नंतरची पायरी असेल कल्पना करा, की ही प्राणायाम नावाची गोष्ट सहज सुरू झाली. आता 1-4-2 याप्तरेनं, 1-4-2 हे सगळ्यात खालची लेवल मी सांगितली. त्यांचा जो योगी लोकांचा प्राणायाम आहे तो 1-4-3 या संख्या वाढवता वाढवता 12-48-36 या गणितावर जातात. ते 12 क्षण जप, ओंकाराचे जप 12 ओंकार जप, श्वास घेणं 48 जप, श्वास आतच आहे, आणि जो जो 36 जप तो श्वास बाहेर जातोय सलगतेनं. कारण हे योगी असं सांगतात की आयुष्य हे श्वासांवर आहे. अनेक पशूंचं आयुष्य अत्यंत छोटं असतं, कारण ते श्वास प्रचंड गतीनं घेतात. पहा चतुष्पाद कोणी, त्याचा त्या गतीनं श्वास निघून चाललाय. म्हणून पुष्कळशा वेळेला जर श्वास मोजून आयुष्य असेल, इतके श्वास याच्या ह्या जीवनात व्हायला हवेत, मग चांगदेव 1400 वर्ष जगू शकतात. कारण ते हिशोबच पूर्ण नाही करणार श्वासाचा. तुमचे आमचे काही लाख श्वास जर दिवसात होत असतील तर ते म्हणतील दिवसाला मी 100 श्वास करीन माझे पूर्ण. 48 क्षण ते श्वास रोखूनच धरणार आहेत, घेतच नाही श्वास जा, अर्थात घेतच नाही श्वास, याने सुद्धा मरण येऊ शकतं. तेवढी योगाची शक्ती असेल तरच हा चौटपणा करण्यात काही अर्थ आहे त्यांचा सारखा. 12-48-36 इतक्या प्रमाणात, समजा हा विषय सोडून द्या, 1-4-3 किंवा 1-4-2 या प्रमाणातही मला प्राणायाम समजा जमूच लागला, प्रत्याहार जमला, मग ध्यान म्हणजे काय? आता हा प्राणायाम आपोआप चालू असताना माझं लक्ष जे श्वासावर होतं ते आता परमेश्वरावर गेलं, मग ध्यान सुरू झालं. मात्र ध्यान तेव्हाच करता येईल जेव्हा मला सायकलकडे न बघता ती चालवता येणार आहे. मला अमुक मुक्कामावरती पोचायचंय, इथे जायचंय, इथं बघून मला सायकल कधी चालवता येईल, की मला इथं बघायची गरज नाही लागता कामा, तर ब्रेक कुठे बघू? मग तू नको ते ध्यान करूच नको, तू सायकलकडेच बघ थोडा वेळ, तुझी सायकल आधी नीट होऊ दे, ती तुला नीट चालवायला यायला लागू दे, मग आपण रेसचा विचार करू, मग आपण एखाद्या गोष्टीचा विचार करू. अतिशय तात्विक मुद्दा आहे ध्यान, नाही तर मग असं कर चालवू नकोसच, नुसतंच ध्यान कर आत्ता. हमखास अपघात भलत्या गोष्टीचं ध्यान चालू असल्यामुळे होत असतात. त्याचं ड्रायव्हिंगकडे लक्ष नसतं, ते सहज जमलं असेल ना तर मग सगळं ठीक आहे. म्हणून ध्यानाचा विषय, प्राणायामाची प्रक्रिया नीट चालू आहे, ती व्यवस्थित होते आहे, आता ते श्वासावरचं लक्ष काढून ईश्वरावर गेलं. शेवटची अवस्था म्हणजे सात्विक धारणा। आत्मतत्वावरती जो माझा अभ्यास चालू आहे याला योग्य धारणा असा संपूर्ण दिवस मी घालवायचा आहे। मी काही 24 तास अभ्यास नाहीये करायचा, पण किमान आता त्या 2 तासा व्यतिरिक्त असलेले 22 तास माझं लक्ष, माझं चिंतन, माझ्या मनाच्या सगळ्या अवस्था या रस्त्याने जाण्याकडे पाहिजे। धारणा ही पूर्ण आता समाधीकडे जाण्याची तयारी आहे। जसं आपण यात्रेला निघताना करत असतो बरंच काही, पण आता डोकं एकाच रस्त्याने चाललेलं असतं, ते सगळं करणं एकाच कुठल्या तरी गोष्टीसाठी चाललंय हे लक्षात यायला लागतं। याच्या घड्या घालणं चाललंय, त्याची बॅग घेणं चाललंय, ह्याचं टूथपेस्ट राहिली चला बाजारात, मग बाजारात जाता जाता आता गेलोच आहे तर आणखीन एक 4 गोष्टी घेऊ, काय टूथपेस्टच घेऊ असं नाही, पण ते घेतलं तर पण ते घेण्यात जर वेळ, गाडी कितीची आहे, तुमच्या सगळ्या क्रिया आता या मार्गाने आपल्याला गमो पंथ अनंत या राघवाचा या रस्त्याकडे जाण्यासाठी धारणा पूर्ण तयारी झाली। कारण ही इतकी अवघड तयारी आहे, तुम्ही आम्ही सगळेच साधकावस्थेमध्ये आहोत, पण तयारी खरंच इतकी अवघड आहे, भलत्या माणसाने खरंच नादी लागू नये, त्याची पायरी चढण्याचा आनंद घ्यावा, पण ते शिखर इतकं अवघड आहे, तिथल्या कोणत्याही वाऱ्याच्या झुळकीनं पटकन परत पायथ्याशी येऊ इतकं ते विचित्र आहे। जाऊ दे, 7वीत थांबलो तरी चालेल, जमेल तेव्हा 8वीत जाऊ, पण 8वीत जर नापास झाला असता झांप्या पहिलीच जाशील परत, इतकं भयानक शिखर आहे, इतकं निमुळत आहे, निसरड आहे, सुटला की तो संपलाच तिथनं। स्वामी विवेकानंदांनी गुरुजींना हा प्रश्न विचारला होता की मला तुम्ही समाधीचा अनुभव देऊ शकाल का, म्हणजे तो त्यांच्याकडे जायला लागल्यानंतर महिन्याभरात प्रश्न विचारला, म्हणले आत्ता देऊ, द्यायला काही त्रास नाही रे नरेंद्रा, म्हणले तुला ते जमेल का हा प्रश्न आहे, मला काय फरक पडतो। एखादं मोठं लोखंडाचं छत पेलायचं असेल तर त्यासाठी तितक्या ताकदीचा खांब नको का, तिथं लाकडाचा बांबू उभा केला ह्याच्यावर लोखंडाचं छत ठेवता येईल का, छत ठेवता येईल, त्याला काय होतंय, तुझं काय होईल ते बघ। नाही नाही तुम्ही गप्पा फार मारता, मला प्रत्यक्ष अनुभव पाहिजे, आणि स्वामीने हा अनुभव लिहिलाय त्यांच्या चरित्रात। आता स्वामी विवेकानंद म्हणजे कोणी अडाणी नव्हेत की संमोहन करून त्यांच्याकडनं काही करता येईल, आधुनिक आंग्ल विद्या विभूषित शास्त्र विज्ञानाचा विद्यार्थी आहे तो, तरी सुद्धा ते सांगतात माझ्या गुरूंनी मला अनुभव दिला बुवा, तो अंगठा लावला असा छातीशी, सगळं वितळायला लागलं, इतक्या गतीनं सगळं हे विश्व फिरू लागलं, म्हणाले माझ्या समोर खूप गतीनं फिरायला लागले की पंख्यातली पाती दिसतच नाहीत, काहीतरी आहे पण काय आहे कळत नाही, ती भिंत वितळते, हे सगळं वितळते, इतका घाबरलो म्हणाले मी, ओरडलो, मला काय मारताय का काय तुम्ही। तेव्हा गुरुजीने हळूच पाय काढून घेतला, तो नाही ना सहन होत, अरे विश्वाची गतीच तुला जमली नाही, गती पलीकडचं काय सांगू, ही गतीच तुला अजून सहन होत नाहीये। आणि स्वामीजी म्हणाले तेव्हापासून जिद्दीला पेटलो, मिळवूनच दाखवीन ती गती, आणि त्याने ती मिळवली, ते राजयोगाचे अत्यंत सिद्ध अभ्यासक आहे। म्हणून तर ते शेवटच्या पायरीपर्यंत प्रत्यक्ष सांगू शकतात की हे सगळं मी अनुभवलंय, आणि तेव्हाही ते सांगतायत हे माझं 50व्या जन्मातलं आहे, मला तिसऱ्या जन्मामध्ये हे सुरू केलं जमलं पाहिजे, हट्ट करू नको, हे सगळं क्रमाक्रमाने होणार आहे, नियमाने होणार आहे, तेवढ्या नियमाने ते झालं की ते होणारच आहे, तू नाही म्हटलंस तरी तुला मिळणार आहे, फक्त घाई नको करू बाळा, घाईनं गडबड करशील तर आणखीन काहीतरी भयानक होईल, कारण समाधी अवस्था यासारखं भयानक जगात काही नाही, धारणा झाल्याशिवाय समाधीकडे जाताच येणार नाही. भगवान महाविष्णू महाराज की जय.
0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान श्री विष्णूंच्या कूर्म अवताराचं वर्णन करणारं कूर्म पुराण. वक्ते होते राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:45।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर सुरेश वाडकर आणि सहकारी.

श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल, चंद्रशेखर गाडगीळ, जयवंत कुलकर्णी आणि शरद जांभेकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समारथ आपण दासबोध पाहतो आहोत. दशक 3 समास 10 चालू आहे. वैराग्य निरूपण नाम समास आहे. त्यातले काही ओवे आपण पाहिलेले आहेत. बहुता जन्मांचे शेवटी जेणे चुके अटाटी तो हा नरदेह भेटी करी भगवंती. हा नरदेह जो मिळालेला आहे तो बहुता जन्मांचे शेवटी अनेक जन्म साधना करत करत करत आलेला आहे. काही पुण्यकर्म केलेली आहेत म्हणून हा नरजन्म प्राप्त झालेला आहे. आणि ह्या नरजन्मामध्ये योग्य मार्गाने आपण गेलो तर चुके अटाटी. सगळी जी खटपट खटपट जीवनात असते ती सगळी संपून जाते. पुन्हा जन्मच नाही अशा बोधात तो येतो. आणि त्यामुळे भगवंताकडून हा जो नरदेह प्राप्त झालेला आहे त्याचं सार्थक घडतं. तो हा नरदेह भेटी करी भगवंती म्हणून धन्य ते भाविक जन. जे भाविक जन आहे ते धन्य आहेत असं म्हटलंय. जे ही जोडिले हरिनिधान. ज्यांनी हरिनिधान जोडलेलं आहे, ज्यांना हरी हेच निधान हेच वैभव प्राप्त झालेलं आहे आणि ते जोडलं गेलेलं आहे आणि अनंत जन्मांतरीचे पुण्य फळासे आले. अनेक जन्म जन्म जे पुण्य करत आलो ते फळाला आलेलं आहे. काय झालं? हरी हे निधान सापडलेलं आहे. पुण्य कशासाठी करायचं आहे? पुष्कळ मंडळी पुण्याचा उपयोग देखील संसारासाठी करतात. परंतु जरा जो विचारी असेल, विवेकी असेल, तो पुण्य करतो कशासाठी? तर हरी निधान जोडण्यासाठी. हरी हे धन, आत्मधन, परमात्मधन हे प्राप्त करून घेण्यासाठी सगळ्या पुण्याचा तो उपयोग करत असतो. म्हणतात इथे, आयुष्य हेची रत्न पेटी माझी भजन रत्ने गोमटी ईश्वरी अर्पुनिया लुटी आनंदाची करावी. आपलं आयुष्य हीच मुळे रत्नाची पेटी आहे. आणि कोणती रत्न आहेत? भजन रत्न त्याच्यामध्ये आहेत. आयुष्याच्या पेटीमध्ये गोमटी सुंदर सुंदर अशी भजन रत्न आहेत. ती भजन रत्न काय करायची आहेत? ईश्वरी अर्पुनिया. ती भजन रत्न भगवंताला अर्पण करायचे आहेत. आणि भगवंताकडून काय मिळवायचं आहे? लुटी आनंदाची करावी. आनंदाची लूट करायची. पण त्याच्यासाठी मात्र बाहेरची रत्न जी आहेत, हिरे माणक पाचू, हे देऊन भगवंत आपल्यावरती प्रसन्न होणार नाही आहे. त्याला भजन रत्न जी आहेत ती भगवंताला अर्पण करायला पाहिजे. भजन, भज समरस होणं, एकरूप होणं, भगवंताशी मिळून जाणं, अशा तऱ्हेची ही रत्न आपल्याला पाहिजे. ते म्हणतात, हरिभक्त वैभव आहे कनिष्ठ. जो हरिभक्त आहे त्याच्याजवळ वैभव काही नसेलही. तुकोबा होते, खायला अन्न नव्हतं अशी परिस्थिती होती. परंतु खऱ्या अर्थाने वैभव त्यांच्याजवळच होत. अनेकाच्या अंतःकरणात त्यांनी स्थान मिळवलेलं होत. म्हणून हरिभक्त हा जा ऐहिक वैभव आणि कनिष्ठ जरी वाटला परी तो ब्रह्माधिका वरिष्ठ. तरी तो ब्रह्मापेक्षा देखील श्रेष्ठ असतो. त्याच कारण तो भगवंताशी मिळून गेलेला असतो. कारण हरिहर ब्रह्माधिक हे जरी असले तरी हे नाशतील सकळ, हे देखील नाश पावतात. त्याचं कारण जे आकाराला आलं ते नष्ट पावत असतं. त्याप्रमाणे हे देखील आपल्या मूळ स्वरूपाला पुन्हा जाणार. पण हा जो भक्त आहे तो त्याच्या पलीकडेच जाऊन बसतो. त्यामुळे ब्रह्माधिकांपेक्षा सुद्धा त्याला वरिष्ठ असं गणलेलं आहे. म्हणून तो बरी ब्रह्माधिका वरिष्ठ सदा सर्वदा संतुष्ट. म्हणून भगवद्गीतेने भक्ताचं लक्षण सांगतानाच पहिल्यांदा म्हटलंय, संतुष्ट सततम योगी. सतत संतुष्ट असलेला. आपण सदा असंतुष्ट, कितीही मिळालं तरी काहीतरी हवंच असते पुन्हा. पण भक्त जो असतो त्याला असं काही मिळालेलं असतं, तृप्त. जसं स्वामी स्वरूपानंद लिहित असत, आत्मतृप्त स्वामी स्वरूपानंद, संतुष्ट तृप्त. अशी जी सदा सर्वता संतुष्ट कशामुळे? नैराश्य बोधे. नैराश्य बोधे याचा अर्थ निराश झालेली नव्हे, अलिप्त झालेली आहे. या इहलोकातलं काही हवाय असा भावच नाही अशा ठिकाणी जाऊन पोचलेली आहेत. त्यामुळे केव्हाही विचारलं तर काय आहे असे विचाराल तर समाधान आहे, शांती आहे, तृप्ती आहे अशी ही मंडळी असतात. कसं मिळालं त्यांना हे? धरून ईश्वराची कास केली संसाराची नैराश. त्यांनी भगवंताला धरलं, ईश्वराचं धरलं, त्याचा पदर सोडला नाही, त्याचे चरण सोडले नाही. ते जे घट्ट धरून ठेवले आणि त्यामुळे संसाराची नैराश केली. याचा अर्थ संसारात असतानाच संसारापासून ते अलिप्त झाले. अशी जी मंडळी आहे त्याला भाविक म्हटलेलं आहे. नुसता भाव असणं, डोळ्यातून अश्रू येणं,
किंवा एखाद्या ठिकाणी तीर्थयात्रेला गेल्यानंतर त्या ठिकाणी अंतःकरण भरून येणं एवढं भाविक म्हणून चालत नाही. तर भाविक ह्याचा अर्थ अखंडच भगवंताचा भाव आहे असं वाटणं, असं अनुभवणं. म्हणून अशी जी भाविक आहे, तया भाविका जगदीश सभाय सांभाळी, अशा भाविकांना जगदीश आत बाहेर सांभाळतो. तो कधी त्यांना वेगळं सोडत नाही. तहान मुलाला जशी, तान्या मुलाला आई जशी सांभाळत असते, किंवा नुकतंच चालायला लागलेलं मुलं आहे, आई त्याला बोटाला धरून चालवत असते, घट्ट धरलेलं असतं, त्याला इकडे तिकडे जाऊ देत नाही. तसा असा जो भाविक असेल त्याला सांभाळण्याचं काम जगदीश करत असतो. जया संसाराचे दुःख विवेके वाटे परम सुख, संसार सुखाचे नि पडत मूर्ख लोधोनी पडते. परंतु जी मंडळी आपण पडत मूर्खाचा समास पाहिला की सर्व ज्ञान आहे परंतु ते आचरणात आलेलं नाही, असे जे पडत मूर्ख आहेत ते संसार सुखातच बुडालेले आहेत. त्याचं कारण ज्यांना संसाराचं दुःख हेच परम सुख वाटतं. संसारात अनेक व्याप असतात पण तरी देखील संसारातून बाहेर पडावं असं जरा देखील वाटत नाही, अशी जी मंडळी असतात ना ती पडत मूर्ख असं म्हटलेलं आहे. पण ज्यांना विवेक असतो ते मात्र संसाराच्या दुःखाकडे वेगळेपणाने पाहतात. कुंतीने जसं म्हटलं की संसारातलं दुःख परमेश्वरा मला दुःख दे म्हणजे मला तुझी आठवण होईल. विवेक जागृत असेल तर संसाराच्या दुःख जे आहे ते परम सुख असं मानतात आणि भगवंताची कास धरतात. परंतु संसारामध्येच सुख आहे असं वाटून अज्ञानामुळे त्याच्यातच बुडून राहतात, ते पडत मूर्ख असंही म्हटलेलं आहे. जयांचा ईश्वरी जिव्हाळा ते भोगीती स्वानंद सोहळा, ईश्वराच्या ठिकाणी जिव्हाळा लागला पाहिजे. प्रेमाच्या पलीकडची स्थिती आहे. प्रेम असणं नुसतं वेगळं आणि जिव्हाळा असणं म्हणजे अंतःकरणातच भगवंताला स्थान आहे. अंतःकरण भगवंतानच व्यापून गेलेलं आहे. असा ज्याला जिव्हाळा असेल ते भोगीती स्वानंद सोहळा, त्यांना जो सोहळा असतो ना परमानंदाचा सोहळा असतो. जो आनंद कशानेही जात नाही, जो आनंद संपत नाही, आटून जात नाही, नासून जात नाही, असा जो आनंद आहे असा परम आनंद परम शांती त्यांना प्राप्त झालेली असते. आणि म्हणून हा जो ठेवा आहे जयांचा जना वेगळा ठेवा अक्षय, हा जो आनंद आहे हा अक्षय ठेवा आहे जना वेगळा. लोकांना प्राप्त होणारा नाही, लोकांकडून हा मिळणारा नाही, हा अंतरंगातला ठेवा आहे. हा अंतरंगातला ठेवा क्वचितच एखाद्या भक्ताला पावतो. तो कशासाठी जीवन जगत असतो, ह्या जीवनामध्ये काय मिळवत असतो, हे सगळे या समासात सांगितलेले आहे. त्यामुळे हा अक्षय ठेवा जर प्राप्त करायचा असेल तर ईश्वराबद्दलचा जिव्हाळा अंतःकरणामध्ये पाहिजे. ते अक्षय सुखे सुखावले, अक्षय ठेवा प्राप्त झाल्यामुळे ते अक्षय सुखाने ते सुखी झालेले आहेत. इतर कुठल्या गोष्टीने त्यांना सुख मिळाले का नाही, त्यांना माहिती आहे की बाकी कुठलेही सुख जरी मिळालं असं वाटलं तरी ते तात्पुरतं आहे. ते खरं सुख नाही आहे, शाश्वत सुख नाही आहे. परंतु हे जे सुख आहे ज्याला आत्मसुख असं म्हटलंय, स्वरूपाच्या ठिकाणी मिळणारं सुख म्हटलेलं आहे, या अक्षय सुखाने ते सुखावलेले आहेत. आणि त्यामुळे साहजिकच संसार दुःखे विसरले. हे इतक्या काही प्रमाणात त्यांना मिळत आहे की त्याच्या पुढे संसार दुःख हे अत्यंत अल्प गौण होत. सामान्य मनुष्य म्हणताना म्हणतो उलट सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वत आहे एवढे, त्याच्या बरोबर उलट झालेलं असतं. त्यांना वाटत असतं जिकडे कडे सुखच आहे, सुखाची देणी घेणी मंदावू लागती असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, तशी ह्याची स्थिती असते. त्याच्याजवळ इतकं सुख असतं, कुणी जर म्हणाला अमुक एक घ्या म्हणजे तुम्हाला सुख मिळेल तर तो म्हणेल माझ्याकडे इतकं सुख आहे अपरंपार की तुलाच हवं ते घेऊन जा माझ्याकडच. असं अक्षय सुख असल्यामुळे संसार दुःख विसरलेले आहेत. आणि कशामुळे असं झालं असं विचारायला आणखीन, तर विषयरंगी ओरंगले श्रीरंग रंगी, श्रीरंगाच्या रंगामध्ये असे रंगून गेलेले आहेत की विषयामध्ये रंगणं जे सामान्य माणसाचं असतं ते ह्याच्या पक्षी राहत नाही. सामान्य माणसाचे जे विषय असतात ते पाहण्याचे ऐकण्याचे खाण्याचे असे विषय असतात. आणि ह्या भक्तांनी भगवंतालाच आपला विषय केलेला असल्यामुळे, त्याच व्यसन धरलेलं असल्यामुळे, त्याचाच ध्यास घेतलेला असल्यामुळे त्या श्रीरंगाच्या रंगात असा काही रंगून जातो
इतर विषयाचं स्मरण देखील होत नाही, तहान भूक विसरले असं म्हटलं. त्यांना क्षुधा नाही, तृषा नाही, बाकी कशाचंही भान नसतं, एक भगवंत चिंतनात रंगलेले असतात. तया असं फावली नरदेह पेटी केली ईश्वरेशी साठी, त्यांना नरदेहाची ही पेटी मिळालेली आहे, फावली भाग्य आहे त्यांचं की त्यांना हे मिळालेलं आहे. त्यांनी काय केली, ईश्वरेशी साठी केली, ईश्वराला साठवून ठेवलं आपल्यामध्ये, ईश्वराशी नातं जोडलं आणि त्याला आपल्या ठिकाणी साठवून ठेवलं आणि अखंड ईश्वरच त्यांच्या ठिकाणी असल्यामुळे त्याच्या दृष्टीनं आनंद सुखाखेरीत दुसरं काहीच नाही अशी स्थिती आली आहे. पण ये अभाविक करंटी नरदेह गेला, पण इतर जे अभाविक आहेत करंटी त्यांचा जन्म मात्र वाया गेला. हरि ओम तत्स. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावासमिदं सर्वं.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो, आता ऐकूया श्रीनिवास केसकर यांनी संगीत दिलेली संत कान्होपात्रा यांची अभंगरचना. स्वर आहे मंजिरी आलेगावकर यांचा.

ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे जयवंत कुलकर्णी यांचा.

श्रोते हो, विश्वनाथ मोरे यांनी संगीत दिलेली विद्याधर गोखले यांची गीतरचना ऐकूया. गायली आहे अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया संत दासगणू महाराज यांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: भक्ति सुधा। श्रोते हो, भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून रोज सकाळी 10:30 वाजता ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन। भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:30 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।
1: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्तिसंगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 आणि रात्री 11।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ रचित शाबरी कवच. सादरकर्ते आहेत गणेश इनामदार. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: संकटनाशक शाबरी कवच. शाबरी कवचाचा पूर्व इतिहास. उर्वशीला पाहून उपरिचर वसूचे वीर्य स्खलित झाले. ते दर्भावर आपटून त्याचे तीन भाग झाले. एक भाग यमुनेच्या प्रवाहात पडला, तो मत्सीने गिळला. त्यात कवी नारायणाने जीवरूपाने प्रवेश केला, त्यामुळे ती गर्भवती झाली. तिने किनाऱ्यावर एक अंडे टाकले, ते बगळ्यांनी फोडले, त्यातून एक बालक प्रकटले. कामिक नावाच्या कोळ्याने त्याचा सांभाळ केला, त्याचे नाव मच्छिंद्र ठेवले. पाचव्या वर्षी पित्याने मारले म्हणून त्याने गृहत्याग केला. तो बद्रिकाश्रमास गेला. तिथे 12 वर्ष खडतर तपश्चर्या केली. एके दिवशी भगवान शंकर आणि दत्तात्रेय बद्रिका वनातून हिंडत असताना बाल तपस्वी मच्छिंद्रला पाहून त्यांना मोठे नवल वाटले. दत्तात्रेयांनी पुढे जाऊन त्याची चौकशी केली. आपण दत्तात्रेय असल्याचे सांगितले. मच्छिंद्राने त्यांचे पाय धरले, त्यांची स्तुती केली. त्याचे मनोगत जाणून दत्तात्रेयांनी आपला वरद हस्त त्याच्या मस्तकी ठेवून त्याला दिव्य मंत्राचा उपदेश केला, त्यामुळे त्याला ब्रह्म साक्षात्कार झाला. भगवान शंकरांनीही त्याला हृदयाशी धरले. त्यांच्या सांगण्यावरून दत्तात्रेयांनी मच्छिंद्रला पुढील 6 महिन्यात अमोघ ज्ञानाने संपन्न केले. त्याला देवतांची वरदाने आणि शक्ती मिळवून दिल्या. तो सामर्थ्यवंत झाल्यावर दत्तप्रभूंनी त्याला संप्रदाय परंपरेनुसार योगाची दीक्षा, शैली, शृंगीचे अधिकार आणि नाथ ही संज्ञा दिली. त्याला नाथ संप्रदाय चालवण्याची आणि तो वाढवण्याची आज्ञा केली. कार्य संपन्न झाल्यावर ते स्वस्थानी निघून गेले. शंकरांची आज्ञा घेऊन मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत दक्षिणेकडे निघाले. शाबरी विद्येची निर्मिती. मच्छिंद्रनाथ सप्तशृंगीला आले, तेथे जगदंबेचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांच्या मनात संकटग्रस्त लोकांना उपयोगी पडतील असे दिव्य मंत्र काव्य रूपाने रचून ठेवावेत, अर्थात शाबरी कवित्व करावे असा विचार आला. या पवित्र कार्याला जगदंबेचे कृपाशीर्वाद मिळावेत म्हणून त्यांनी तेथे 7 दिवस अनुष्ठान केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या जगदंबेने त्यांना दर्शन देऊन त्यांची इच्छा विचारली. मच्छिंद्रनाथ म्हणाले, माते, जगत कल्याणासाठी शाबरी विद्येवर कवित्व करावे असे माझ्या मनात आहे. या कार्याला सफलता मिळावी म्हणून तू मला मदत कर. अंबेने मच्छिंद्राला समोरील मार्तंड पर्वतावर नेले. तेथे त्याच्याकडून बीज मंत्रांनी विधियुक्त हवन करविले. त्याच्या प्रभावाने तेथे दिव्य स्वर्णकांतीचा नाग अश्वत्थ नामक विशाल वृक्ष प्रकट झाला. सर्व सिद्धींचे भांडार असलेल्या त्या वृक्षाच्या प्रत्येक शाखेवर नानाविध दैवते आणि उपदैवतांचा निवास होता. देवीने नाथांना त्या सर्वांचा परिचय करून दिला. ती दैवते नाथांकडे पाहत होती पण बोलत नव्हती. त्याला संभ्रमात पाहून देवी म्हणाली, या सर्व देवता तुला वश होऊन विद्यामंत्र देतील, त्यासाठी मी सांगते तसे कर. ब्रह्मगिरीजवळ अंजन पर्वत आहे, तेथे दक्षिणाभिमुख काचित नदीच्या काठी हत्तीच्या पावला एवढी 100 कुंडे एका रांगेत आहेत. तेथे महाकालिकेचे स्थान आहे. तिचे दर्शन घे, तिला वंदन कर. कुंडांच्या दिशेने जाताना तुला मार्गामध्ये सुकलेली पांढरी वेल दिसेल. तिचा एक एक तुकडा प्रत्येक कुंडात टाकत जा अखेरपर्यंत. परत येताना प्रत्येक तुकड्याचे निरीक्षण कर. ज्या कुंडातील वेल सजीव झालेली तुला दिसेल त्या कुंडातील पाण्याने स्नान कर. त्यातील थोडे पाणी पी. ते प्यायल्याने तुला मूर्छा येईल. तेव्हा मूर्छा जाईपर्यंत सूर्याच्या 12 नामांचा जप कर. सूर्यनारायण तुला दर्शन देईल, त्याला नमस्कार कर. त्या कुंडातील पाणी काचेच्या कुपीत भरून येथे परतून ये. सूर्याच्या 12 नामांचा उच्चार करून त्या पाण्याने या नाग अश्वत्थावर सिंचन कर. त्या योगे एक देवता प्रसन्न होऊन तुला वरदान देईल. अशा प्रकारे या वृक्षावरील सर्व देवता प्रसन्न करून घेण्यासाठी तुला वारंवार खेपा घालाव्या लागतील. त्यात खूप कष्ट आहे. तू धैर्य सोडू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मच्छिंद्राला अनेक आशीर्वाद देऊन देवी स्वस्थानी केली. पुढील काळात मच्छिंद्राने देवीच्या मार्गदर्शनानुसार अथक परिश्रम करून प्रत्येक वेळी एक याप्रमाणे नाग अश्वत्थावरील सर्व दैवते प्रसन्न करून घेतली. त्या प्रत्येक दैवताने त्याला आपली विद्या दिली. अशा प्रकारे नाथांनी 6 महिन्यात शाबरी विद्या या नावाच्या स्वतंत्र काव्यरूप ग्रंथाची निर्मिती केली. मार्तंड पर्वतावरील कार्य साध्य करून सर्वार्थाने सामर्थ्य प्राप्त झालेला मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करत पुढे निघाला. नंतरच्या काळात मच्छिंद्रनाथांनी स्वबळावर अष्टभूतपती, कालिकामाता, वीरभद्र, सूर्य, विष्णू, मारुती, श्रीराम अशा अनेक दैवतांकडून शाबरी कवित्वाला सहाय्य करण्याचे मान्य करून घेतले. सर्व नवनाथांनी 100 कोटी शाबरी मंत्रांची निर्मिती केली. त्या मंत्रांच्या अनुष्ठानाने मंत्रदेवता अनुकूल होऊन उपासकांना दुःख, संकट, पीडा, क्लेश, व्याधी इत्यादीपासून मुक्ती मिळू लागली. असंख्य लोकांचे कल्याण झाले. शाबरी विद्या शंकरांपासून प्रसृत झाली. ही अत्यंत प्रभावी आणि अनुभवसिद्ध आहे. ती मच्छिंद्रनाथांनी कष्टाने साध्य करून घेतली. नवनाथ शाबरी विद्येच्या प्रभावानेच प्रसिद्धीला आले. शाबरी देवी ही शाबरी मंत्रांची शक्तिरूपिणी ऐश्वर्यवती देवता आहे. तिच्या उपासनेने नवनाथांनी सिद्धी प्राप्त केल्या. शाबरी मंत्र हे नाथ संप्रदायाचे एक ठळक वैशिष्ट्य आणि लोकोपयोगी सामर्थ्य आहे. म्हणून शाबरी मंत्र विद्येला नाथ विद्या असेही म्हणतात. या विद्येनेच त्यांनी लोकांना सन्मार्गाला लावले, त्यांना आत्मोन्नतीच्या सुपंथावर आणले. पूर्वी या विद्येचा सर्वत्र प्रचार प्रसार झाला होता. ती गुप्त स्वरूपात आजही कोठे कोठे आढळते. शाबरी कवच महात्म्य. शाबरी कवच अत्यंत प्रभावी असून शाबरी देवी ही त्याची अधिष्ठात्री देवता आहे. या कवचाचा पाठ करणे ही शाबरी देवीचीच सेवा उपासना आहे. या कवचाच्या नित्य पाठाने आणि अनुष्ठानाने शाबरी देवीची प्रसन्नता लाभून विघ्ने, महासंकटे, दारिद्र्य, शत्रू, आघोरी विद्या, अधिव्याधी, अनारोग्य, भूतपिशाच्या अधिपीडा, दैवी प्रकोप, आपत्ती, उत्पात, संतती न होणे व न जगणे आदी सर्व अरिष्टांचे निवारण होऊन उपासकाला आयुरारोग्य, यश, कीर्ती, उत्तम बुद्धी, सौख्य आणि मनशांती लाभते. अनेकांनी या कवच पाठाने कल्याणप्रद अनुभव घेतलेला आहे. नित्यपाठ अनुष्ठानासंबंधी सूचना. नित्यपाठ करताना शुचिर्भूत असावे. आसनावर पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुख बसावे. शाबरी देवीचे दत्तात्रयांचे आणि नवनाथांचे स्मरण करावे. दत्तात्रय ध्यान मंत्र. ओम बालार्क प्रभमींद्र नील जटिलम भस्मांगरागोज्वलम शांतम नाद विलीन चित्त पवनम शार्दूल चर्मांबरम ब्रह्मज्ञ.

हे नवनाथांचे परंपरागत सिद्ध मंत्र आहेत. शाबरी कवच पाठ केल्यानंतर नवनाथांचे स्मरण करावे, श्लोक म्हणावा, त्यांना नमस्कार करून वरील मंत्र म्हणावेत. नाथांच्या कृपेने इच्छित कार्यसिद्धी होईल, कल्याण होईल. काही महत्वाचे शाबरी मंत्र धनप्राप्तीसाठी.

0: हा मंत्र नित्य 108 वेळा म्हटल्यास 21 दिवसांनी सिद्ध होतो. धनप्राप्तीसाठी दुसरा मंत्र, ओम नमो ह्रीम श्रीम क्रीम श्रीम क्लीम ह्रीम श्री लक्ष्मी मम गृहे धनम चिंता दूरे करोति स्वाहा. हा मंत्र नित्य पहाटे आंघोळ झाल्यावर 108 वेळा म्हणावा. धनवृद्धी होते. धनधान्य समृद्धी आणि उन्नतीसाठी ओम ह्रीम श्रीम श्रीम श्रीम श्रीम श्रीम श्रीम श्रीम लक्ष्मी मम गृहे धनपूरे चिंता दूरे दूरे स्वाहा. हा मंत्र व्यापार नोकरी वा कोणत्याही क्षेत्रातील आर्थिक उन्नतीसाठी रोज 108 वेळा म्हणावा. विद्याप्राप्तीसाठी ओम नमः श्रीम श्रीम अहम वद वद वाग्वादिनी भगवती सरस्वती नमः स्वाहा विद्याम देहि मम ह्रीम सरस्वती स्वाहा. कार्यात यश मिळवण्यासाठी ओम परब्रह्म परमात्मने नमः उत्पत्ति स्थिति प्रलय काराय ब्रह्म हरिहराय त्रिगुणात्मने सर्व कौतुकम निदर्शय दत्तात्रेयाय नमः मंत्र तंत्र सिद्धिं कुरु कुरु स्वाहा. मंत्र प्रयोग करण्यापूर्वी तो सिद्ध करावा. त्यासाठी या मंत्राचा 21 दिवसात 1,00,000 जप करावा. ही साधना दिवाळी किंवा होळीच्या आरंभी करावी. यानंतर केव्हाही 108 जप केल्याने महान कार्यसिद्धी होते. हा मंत्र रोज 108 वेळा म्हणावा. व्यापार वृद्धीसाठी ओम श्रीम श्रीम श्रीम परमाम सिद्धिम श्रीम श्रीम ओम. हा मंत्र 1,000 वेळा म्हणावा. ही साधना सायंकाळी करावी. व्यापार वाढेल. संकट निवारण्याकरता ओम नमः शांते प्रशांते ह्रीम ह्रीम सर्व क्रोध प्रशमने स्वाहा. 1,000 वेळा जप करून हा मंत्र सिद्ध करावा. मग नित्य नेमाने 21 वेळा म्हणून तोंड धुवावे. कुटुंबातील व्यक्तींवरील संकट दूर होईल. शुभम भवतु.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी रचलेलं शाबरी कवच. सादरकर्ते होते गणेश इनामदार. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। ब्राह्मण दाम्पत्याची कोरडी विहीर पाण्याने गच्च भरून वाहू लागली ही घटना सर्वांना कळली आणि लोकांची गर्दी विहिरीभोवती जमली। स्वामींनी केलेला हा चमत्कार चर्चेचा विषय झाला। विहीर खणून अनेक वर्ष उलटली होती, परंतु पाण्याचा एक टिपूस सुद्धा विहिरीत कधी डोकावला नव्हता। स्वामींनी केवळ विहिरीत डोकावून पाहिल्यावर मनगटा एवढा जिवंत झरा अचानकपणे प्रकट झाला आणि विहीर पाण्याने तुडुंब भरून गेली। ही दैवी घटना केवळ स्वामींमुळे घडली। गावाचा पाण्याचा प्रश्न स्वामींनी सोडवला होता। त्या दिवशी रात्री स्वामी विहिरीजवळ जो एक कट्टा होता त्यावर बसले होते। सर्वत्र शांतता पसरली होती। माथ्यावर पौर्णिमेचा चंद्र होता। पिठूर चांदणं पसरलेलं होतं। ब्राह्मण दाम्पत्य बाहेर आलं आणि विहिरीकडे जायला लागलं तेव्हा त्यांना आश्चर्याचा एकदम धक्काच बसला। स्वामी विहिरीजवळच्या कट्ट्यावर बसले होते। त्यांच्या भोवती तीन तेजस्वी यती बसले होते आणि स्वामी त्यांच्याबरोबर बोलत होते। अचानक ते यती उठले तर ते श्री दत्तात्रय आहेत हे ब्राह्मण दाम्पत्याला दिसलं। ब्राह्मण दाम्पत्य धावत धावत विहिरीजवळ गेलं तेव्हा श्री दत्तात्रय गुप्त झाले आणि स्वामी मात्र एकमुखी दत्तात्रयासारखे त्या दाम्पत्यासमोर प्रकट झाले। दोघांची खात्री पटली की स्वामी श्री दत्तात्रयाचे अवतार आहेत। स्वामींच्या चरणांवर दोघांनी आपला माथा ठेवला। स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिले, तुमचं कोट कल्याण होईल, आणि स्वामी एकदम गुप्त झाले। ते ब्राह्मण दाम्पत्य स्वामींना भोवती शोधू लागलं। स्वामी त्यांना कुठेच दिसेनात म्हणून ते औदुंबरापाशी गेले। स्वामी तिथेच बसले होते। त्या दोघांना मध्यरात्री आलेलं पाहून स्वामी त्यांना चटकन म्हणाले, झालं ना दर्शन, तुमची इच्छा होती ती पूर्ण केली। ब्राह्मण दाम्पत्य स्वामींच्या एवढं प्रेमात पडलेलं होतं की त्यांना आता वाटू लागलं स्वामींपासून एक क्षणसुद्धा दूर व्हायचं नाही। स्वामींनी त्यांच्या मनातलं ओळखून आपल्या पादुका त्यांना दिल्या आणि सांगितलं, विहिरीच्या बाजूला जे औदुंबराचं झाड आहे तिथे या पादुकांची विधिवत स्थापना करा, मी तुमच्या बरोबरच आहे। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींवर निव्वळ प्रेम करणाऱ्या प्रत्येक भक्ताला स्वामी प्रेमाने जवळ घेतात, आपल्या हृदयाशी घट्ट धरतात। खरं सांगायचं तर स्वामीच भक्तांच्या प्रेमात आकंठ बुडून जातात। त्यासाठी अखंड स्वामी स्मरण आणि केवळ त्यांचंच चिंतन करावं लागतं इतकंच। प्रापंचिक आयुष्यात दुःखाच्या लाटा सतत कोसळतच असतात, त्या रोखणं खूप वेळेला कठीण जातं, परंतु स्वामींच्या नामाचा बंधारा आपण अथकपणे बांधून काढला तर त्या दुःख लाटा स्वामीच परतवून लावतात। हे सत्य एकदा का पचनी पडलं की सुखाची बरसात होते। म्हणून तुम्हाला कळकळीने सांगतो की स्वामींच्या नामात अष्टवप्रहर राहण्याचा निकराचा प्रयत्न करा, त्यातच तुमचं आयुष्यभराचं कल्याण आहे हे निश्चित।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल।

0: भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका. भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 PM.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. 2 जून. भगवंतावर अकारण प्रेम करावं. खरोखर जगात आणि लौकिकात आपण अडाणी राहिलो तर काही वाईट नाही, भगवंताच्या मार्गामध्ये त्याचा फायदाच होईल. आपण अडाणी झाल्याशिवाय, म्हणजे आपली विद्या आणि मोठेपण विसरल्याशिवाय परमार्थ साधत नाही. मुलगा गावाला जाताना ज्याप्रमाणे आई त्याला फराळाचं देते, त्याप्रमाणे परमात्मा आपल्याला ज्या परिस्थितीत जन्माला घालतो त्या परिस्थितीत राहण्यासाठी लागणारं समाधानही तो आपल्याला देत असतो. ते घ्यायची आपली लायकी मात्र पाहिजे. जिथे असमाधान फार, तिथे दुष्ट शक्तींना काम करायला वाव मिळतो. याच्या उलट जिथे खरं समाधान आहे तिथे चांगल्या शक्ती मदत करतात. आपण नामाला चिकटून राहिलो तर बाहेरची वाईट परिस्थिती बांधणार नाही. देहाचा मनाशी संबंध आहे आणि मनाचा हृदयाशी संबंध आहे, म्हणून मन नेहमी अगदी समाधानात ठेवावं, म्हणजे प्रकृती चांगली राहून आयुष्य वाढेल. स्वार्थ सुटताना पहिल्याने मनुष्य व्यवहाराच्या चौकटीत बसणार नाही. जो येईल त्याला तो आपलाच म्हणेल, पण परमार्थ मुरला की तो व्यवहार बरोबर करून शिवाय निस्वार्थी राहील. खरोखर परमार्थ हे एक शास्त्र आहे, त्यामध्ये सुसूत्रपणा आहे. व्यवहार न सोडावा पण विषयाकडे गुंतणारी आपली वृत्ती भगवंताच्या आड येते, म्हणून तिला भगवंताकडे गुंतवावं. भगवंताची खरी आवड उत्पन्न झाली पाहिजे. भगवंतावर अकारण प्रेम करणं याचं नाव परमार्थ. परमार्थाला डोकं शांत पाहिजे. एका गृहस्थाला सगळीकडे रामाची मूर्ती दिसू लागली. झालं, त्याला वाटलं की देव आपल्याला भेटला, पण हे काही खरं भगवंताचं दर्शन नव्हे. तो सर्व ठिकाणी आहे अशी भावना झाली पाहिजे. परमार्थाची काळजी करू नये, ती काळजीच प्रगतीच्या आड येते. वय वाढू लागलं की आपले सर्व अवयव जसे प्रमाणात आपोआप वाढतात तसंच परमार्थाला लागणाऱ्या गुणांचं आहे. आपण साधन करीत असताना आपली प्रगती किती झाली हे सारखं पाहू नये. समजा आपण आपल्या परसात एक झाड लावलं आणि ते किती वाढलं हे पाहण्यासाठी रोज त्याच्या मुळ्या उपटून आपण जर पाहू लागलो तर ते झाड वाढेल का? अगदी तसंच परमार्थाच्या प्रगतीचं आहे. मनुष्याला परमार्थ किती साधला हे त्याच्या बोलण्यावरून आणि दृष्टीवरून ओळखता येतं. परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नाही, तो निव्वळ स्वतःकरिता आहे. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोतेहो आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया सरस्वती नंदन यांची गीतरचना, संगीत कमलाकर भागवत आणि स्वर सुमन कल्याणपूर.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तीसुधावरून ऐका.

रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना, याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना, ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका, भक्तिरंग, दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, वसंत बापट यांची गीतरचना ऐकूयात. संगीत आहे यशवंत देवी यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, संत एकनाथ महाराजांचं भारूड ऐकूयात. पारंपरिक संगीत रचनेतलं हे भारूड गायलं आहे शाहीर साबळे आणि सहकारी यांनी.
1: सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा हा डोंगर, आडवा हा डोंगर, आडवा हा डोंगर.

0: ga deva re deva ata kai me taru ata kunala sagu aga danta danta danta aga baya baya baya are vintu tavala re vintu tavala re vintu tavala ho
1: maharaj maharaj kay jhala kay ekay ki
0: kam krodh vintu tavala
1: are are
0: तम घाम अंगाशी आला
1: महाराज
0: त्याने माझा प्राण चालिला अरे विंचू तावला
1: महाराज
0: अरे विंचू तावला देवा रे देवा आता काय मी करू अरे विंचू तावला रे विंचू तावला रे विंचू तावला हो मनुष्य इंगळी अति दारुण
1: हा हा म्हणजे अति दारुण
0: दारूचा आणि इंगळीचा काही संबंध आहे दारुण म्हणजे भयंकर
1: हा भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का
0: अभ्यंकरचाही संबंध नाही अभ्यंकर नव्हे भयंकर म्हणजे अति भयंकर
1: अति भयंकर म्हणजे
0: खूप भयंकर
1: आणि खूप भयंकर म्हणजे
0: मायंदाळ भयंकर
1: आणि मायंदाळ भयंकर म्हणजे
0: तुझं दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर
1: बापरे
0: मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं
1: तिनं म्हणजे त्या खायच्या इथल्या गंगीनं
0: हे गंगीचा इथं काय संबंध
1: मग त्या रंगीनं
0: कोणाचाही संबंध आहे तिनं म्हणजे त्या इंगळीनं
1: त्या इंगळीनं महाराज इंगळी म्हणजे
0: मोठा विंचू
1: मोठा विंचू अंदाजे केवढा
0: तुझ्या एवढा मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची अरे विंचू तावला
1: महाराज
0: अरे विंचू तावला महाराज देवा रे देवा आता काय मी करू आता कुठं मी जाऊ अरे विंचू तावला रे विंचू तावला रे विंचू तावला हो या विंचवाला उतारा
1: उतारा गंडा दोरा दुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री
0: असला उतारा चालत नाही
1: मग एक गरम गरम पावशेर
0: काय ते
1: दूध दूध
0: असलाही उतारा चालत नाही या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा
1: तंबाखू आणि चुना खायचं माग सारा
0: हे तंबाखू चुन्याचं काय काम इथं तमोगुण म्हणजे काय तमोगुण म्हणजे गर्वानं जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा
1: मी मारतो पिन
0: या विंचवाला उतारा तमोगुण मागे सारा सत्वगुण लावा अंगारा आणि विंचू इंगळी उतरे झर झरा अरे विंचू सावला
1: महाराज
0: अरे विंचू सावला सत्य उतार्या येऊन
1: आला का
0: सत्य उतार्या येऊन अवघा सारीला तमोगुण
1: बर झालं
0: किंचित राहिली फुणफुण
1: अजून राहिले
0: शांत केली जनार्दने पुंडली कवरदा ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय।
2: श्रोते हो आता आपण ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना। संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा।

श्रोतेहो, आता ऐकूया बाळ कोल्हटकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव आणि राम फाटक यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती

श्रोते हो, अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत, अधिक मास महात्म्य। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अधिक मासातल्या आजच्या अध्यायाचं सार, त्यानंतर अधिक मासातल्या पोथीतील आजचा अध्याय, त्यानंतर तिथीनुसार आजच्या अध्यायाची दानाची महती, अधिक मासाची आरती आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या वाणीतून विष्णू सहस्रनाम प्रसारित होणार आहे आणि उपासनेची सांगता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने होणार आहे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा। तर ऐकूयात अधिक मास महात्म्य।

अधिक मास पोथी अध्याय 17वा। श्री गणेशाय नमः। श्री लक्ष्मीने भगवान विष्णूंना विचारलं, सर्व पापांचा क्षय ज्या व्रताने होईल असं कोणतं व्रत अधिक मासात करावं ते कृपा करून मला सांगावं। तेव्हा भगवान विष्णूंनी तिला महिनाभर एक वेळचं जेवण मौनाने करावं असं व्रत सांगितलं। जे उपवासाने फळ मिळतं तेच मौनयुक्त जेवणाने मिळतं। अधिक मासात जेवताना मौन पाळावं याचाच उपयोग नारदाला पूर्वजन्मी झाला होता। तो दासीपुत्र होता, त्याने अधिक मासात असं मौन व्रत आचरिलं होतं, त्यामुळे त्याला साधूंची संगती लाभली आणि त्याला नंतर विप्रत्व प्राप्त झालं। तिथेही त्याने कुरुक्षेत्रात अधिक महिन्यात 3 दिवस उपोषण केलं। त्यानंतर तो ब्रह्मदेवाचा मानसपुत्र झाला आणि सर्व ज्ञान संपन्न झाला। याविषयी एक इतिहास सांगतो असं भगवान विष्णू म्हणाले। अवंती नगरीत वेद शर्मा नामक एक ब्राह्मण राहत असे। तो तपस्वी होता। तो वृद्ध झाला होता। अधिक मास जवळ आला तेव्हा त्याने उपवास व्रत करावयाचा बेत केला, पण तेवढं बळ त्याला नव्हतं। तेव्हा रात्री त्याला देवाने स्वप्नात येऊन सांगितलं की त्याने मौन व्रत करावं। त्याने तसं मौन व्रताचं आचरण केलं, त्यामुळे साक्षात श्रीकृष्ण पुरुषोत्तमाने त्याला दर्शन दिलं आणि अनेक वरदाने त्याला दिली। त्या वेदशर्म्याने सर्व परोपकाराची कृत्ये केली, सर्व सुखे भोगली। शेवटी त्याला वैकुंठात नेण्यासाठी विमान आले। वाटेत इंद्राने त्याच्याजवळ 1 दिवसाच्या मौनाचे फल मागितले, ते त्याने दिले। पण तेवढ्यानेच इंद्राला बल प्राप्त झाले आणि तो वृत्रासुराला मारू शकला। वेदशर्मा वैकुंठास गेला। ही कथा भगवान विष्णूंनी लक्ष्मीला सांगितली असं वाल्मिकींनी दृढधन्वा राजाला कथन केलं। ओम नमो भगवते वासुदेवाय।

अधिक मास महात्म्य या अधिक मासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत. आजच्या तिथीला आपण 17वा अध्याय ऐकला. या अध्यायाची दानाची महती अशी, मौन व्रत, रोज एक तास ठरवून ठराविक वेळी मौन पाळणे. मासांती ओम श्री कृष्णाय नमहा या मंत्राचा 108 वेळा जप करणे आणि तांब्याचे तामन ब्राह्मणास दान देणे. ओम श्री विष्णवे नमहा. आता ऐकूयात अधिक मासातील पुरुषोत्तमाची आरती.

कुंडलीकारगाहरि विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय जय जय रघुवीर समर्थ यस्य स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभ विष्णवे शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगन सदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं यं ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तु नुवन्ति दिव्यैस्तवैर् वेदैस्साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तदगतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं विदुःसुरासुरगणा देवाय तस्मै नमः ॐ नमो भगवते श्रीवासुदेवाय ॐ नमः शिवाय ॐ नमो भगवते श्रीवासुदेवाय ॐ नमः शिवाय ॐ नमो भगवते श्रीवासुदेवाय ॐ विश्वं विष्णुर्वषट्कारो भूतभव्यभवत्प्रभुः भूतकृद्भूतहृद्भावो भूतात्मा भूतभावनः भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञोऽक्षरैव च योगो योगविदान्येता प्रधानपुरुषेश्वरः नारसिंहवपुश्रीमान् केशवः पुरुषोत्तमः सर्वशर्वशिवस्थानुर्भूतादिरनिधिरव्ययः सम्भवो भावनो भर्ता प्रभवः प्रभुरीश्वरः स्वयंभो शम्भुरादित्यः पुष्कराक्षो महासनः अनादिनिधनो धाता विधाता धातुरुत्तमः अप्रमेयो ऋषिकेशः पद्मनाभोमरप्रभुः विश्वकर्मा मनुस्पष्टा स्थविष्ठस्थविरो ध्रुवः अग्राह्यः शाश्वतः कृष्णो लोहिताक्षप्रतर्दनः प्रभूतस्तृककुब्धाम् पवित्रम् मङ्गलम् परम् ईशानप्राणदप्राणो ज्येष्ठश्रेष्ठप्रजापतिः हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमक्रमः अनुत्तमो दुराधर्षः कृतज्ञः कृतिरात्मवान् सुरेशः शरणम् शरम विश्वरेता प्रजाभवः अहः संवत्सरो व्यालः प्रत्ययः सर्वदर्शनः अजः सर्वेश्वरः सिद्धः सिद्धिः सर्वादिरच्युतः वृषाकपिरमीयात्मा सर्वयोगविनिसृतः वसुर्वसुमनः सत्यः समात्मा संमितः समः अमोहः पुण्डरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृतिः रुद्रो बहुशिरा बभ्रुर्विश्वयो निःशुचिश्रवाः अमृतशाश्वतस्थाणुर्वरारोहो महातपाः सर्वगः सर्वविद्भानुर्विश्वक्सेनो जनार्दनः वेदो वेदविदव्यङ्गो वेदाङ्गो वेदवित्कविः लोकाध्यक्षसुराध्यक्षो धर्माध्यक्षः कृताकृतः चतुरात्मा चतुर्व्यूहश्चतुर्दंष्ट्रश्चतुर्भुजः भ्राजिष्णुर्भोजनम् भोक्ता सहिष्णुर्जगदादियः अनघो विजयो जेता विश्वयो निः पुनर्वसुः उपेन्द्रो वामनः प्रांशुरमोघशुचिरुर्जितः अतीन्द्रः सङ्ग्रहः सर्गो धृतात्मा नियमो यमः वेद्यो वैद्यः सदा योगी वीरः माधवो मधुः अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबलः महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः अनिर्देश्यवपुश्रीमानमेयात्मा महादृधृक् महेश्वासो महीभर्ता श्रीनिवासः सताङ्गतिः अनिरुद्धः सुरानन्दो गोविन्दो गोविदाम्पतिः मरीचिर्दमनोहंसः सुपर्णो भुजगोत्तमः हिरण्यनाभः सुतपाः पद्मनाभः प्रजापतिः अमृत्युः सर्वदृक्सिंहः सन्धाता सन्धिमान् स्थिरः अजो दुर्मर्षणः शास्ता विश्रुतात्मा सुरार्यः गुरुर्गुरुतमो धामः सत्यः सत्यपराक्रमः निमिषो निमिषस्रगिरी वाचस्पतिरुदारधेः अग्रणिर्ग्रामणि श्रीमान्यायो नीता समीरणः सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्षः सहस्रपात् आवर्तनो निवृत्तात्मा संवृतः सम्प्रमर्दनः अहः संवर्तको वह्निरनिलो धरणीधरः सुप्रसादप्रसन्नात्मा विश्वभुग्भिः सत्कर्ता सत्कृतः साधुर्जह्नुर्नारायणो नरः असङ्ख्येयो प्रमेयात्मा विशिष्टः शिष्टकृच्छुचिः सिद्धार्थः सिद्धसङ्कल्पः सिद्धिदः सिद्धिसाधनः वृषा हि वृषभो विष्णुर्वृषपर्वा वृषोदरः वर्धनो वर्धमानश्च विविक्तश्रुतिसागरः सुभुजो दुर्धरो वाङ्मी महेन्द्रो वसुदो वसुः
नैकरूपो बृहद्रूपश्चिपिविष्टः प्रकाशनः ओजस्तेजो द्युतिधरः प्रकाशात्मा प्रतापनः ऋद्धस्पष्टाक्षरो मन्त्रश्चन्द्रांशुरुभास्करद्युतिः अमृतांशूद्भवो भानुश्यशबिन्दुसुरेश्वरः औषधम् जगतस्येतुः सत्यधर्मपराक्रमः भूतभव्यभवन्नाथः पवनः पावनो नलः कामः कामकृत्कान्तः कामः कामप्रदप्रभुः युवादिकृद्युवावरतो नैकमायो महाशनः अदृश्यो व्यक्तरूपश्च सहस्रजिदनन्तजित् इष्टो विशिष्टश्चिष्टेष्टश्चिखण्डेनौषोऽंशः क्रोधः क्रोधकृत्कर्ता विश्वबाहुर्महीधरः अच्युतः प्रथितः प्राणः प्राणदो वासवानुजः अपाम् निधिरधिष्ठानमप्रमत्तप्रतिष्ठितः स्कन्दस्कन्दधरो धुर्यो वरदो वायुवाहनः वासुदेवो बृहद्भानुरादिदेवः पुरन्दरः अशोकस्तारणस्तारशूरशौरीरिजनीश्वरः अनुकूलश्चतावरतः पद्मी पद्मनिभेक्षणः पद्मनाभोरविन्दाक्षः पद्मगर्भशरीरभृत् महर्धिरुद्धो वृद्धात्मा महाक्षो गरुडध्वजः अतुलशरभो भीमः समयज्ञो हरिर्हरिः सर्वलक्षणलक्षण्यो लक्ष्मीवान् समितिञ्जयः विक्षरो रोहितो मार्गो हेतुरुदामोदरः सः महीधरो महाभागो वेगवानमिताशनः उद्भवक्षोभणो देवश्रीगर्भः परमेश्वरः करणम् कारणम् कर्ता विकर्ता गहनो गुहः व्यवसायो व्यवस्थानः संस्थानस्थानदो ध्रुवः पररथिः परमस्पष्टस्तुष्टः पुष्टशुभेक्षणः रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नयः वीरशक्तिमताम् श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमः वैकुण्ठः पुरुषप्राणदप्रणवप्रथुः हिरण्यगर्भशत्रुघ्नो व्याप्तो वायुरधोक्षजः ऋतुसुदर्शनः कालः परमेष्ठी परिग्रहः उग्रसंवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः विस्तारस्थावरस्थाणुः प्रमाणम् बीजमव्ययम् अर्थोऽनर्थो महाकोशो महाभोगो महाधनः अनिर्विण्णस्थविष्ठो भूर्धर्मयूपो महामखः नक्षत्रनेमिर्नक्षत्री क्षमक्षामः समीहनः यज्ञैज्यो महेज्यश्च क्रतुःसत्रम् सताङ्गतिः सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमम् सुवृतः सुमुखः सूक्ष्मसुघोषः सुखदसृत् मनोहरोजितक्रोधो वीरबाहुर्विदारणः स्वापनस्वशो व्यापी नैकात्मा नैककर्मकृत् वत्सरो वत्सलो वत्सी रत्नगर्भो धनेश्वरः धर्मगुब्धर्मकृद्धर्मी सदसत्क्षरमक्षरम् अविज्ञाता सहस्रांशुर्विधाता कृतलक्षणः व्यभस्तिनेमि सत्त्वस्थः सिंहो भूतमहेश्वरः आदिदेवो महादेवो देवेशो देवहृद्गुरुः उत्तरो गोपतिरगुप्ता ज्ञानगम्यः पुरातनः शरीरभूतभृद्भोक्ता कपीन्द्रो भूरिदक्षिणः सोमपो मृतपः सोमः पुरुजित्पुरुसत्तमः विनयो जयः सत्यसन्धो दाशार्हः सात्वताम्पतिः जीवो विनयिता साक्षी मुकुन्दो मितविक्रमः अम्भो निधिरनन्तात्मा महोदधिशयोऽन्तकः अजो महर्घः स्वाभाव्योजितामित्रः प्रमोदनः आनन्दोऽनन्दनो नन्दः सत्यधर्मात्रिविक्रमः महर्षिः कपिलाचार्यः कृतज्ञो मेदिनीपतिः त्रिपदस्त्रिदशाध्यक्षो महाशृङ्गः कृतान्तकृत् महावराहो गोविन्दः सुषेणः कनकाङ्गदी गुह्यो गभीरो गहनो गुप्तश्चक्रगदाधरः वेधास्वाङ्गोजितः कृष्णो दृढः सङ्कर्षणोच्युतः वरुणो वारुणो वृक्षः पुष्कराक्षो महामनाः भगवान् भगः नन्दी वनमाली हलायुधः आदित्यो ज्योतिरादित्यः सहिष्णुर्गतिसत्तमः सुधन्वाखण्डपरशुरदारुणो द्रविणप्रदः दिवस्पृक्सर्वदृग्व्यासो वाचस्पतिरयो निजः त्रिसामासामगः साम निरवाणम् भेषजम् भिषक् सन्न्यासकृच्छमशान्तो निष्ठाशान्तिः परायणम् शुभाङ्गश्चान्तिदस्रष्टा कुमुदः कुवलेशयः गोहितो गोपतिर्गोप्ता वृषभाक्षो वृषप्रियः अनिवर्ती निवृत्तात्मा संक्षेप्ता क्षेमकृच्छिवः श्रीवत्सवक्षः श्रीवासः श्रीपतिः श्रीमताम्बरः
ಶ್ರೀ ದ ಶ್ರೀ ಶ ಶ್ರೀನಿವಾಸ ಶ್ರೀ ನಿಧಿ ಶ್ರೀ ವಿಭಾವನ ಶ್ರೀಧರ ಶ್ರೀಕರ ಶ್ರೇಯ ಶ್ರೀಮಾಲ್ಲೋಪತ್ರಯಾಶ್ರಯ ಸ್ವಕ್ಷಸ್ವಂಗಶತಾನಂದೋ ನಂದಿರ ಜ್ಯೋತಿರ್ಗಣೇಶ್ವರ ವಿಜಿತಾತ್ಮ ವಿಧೇಯಾತ್ಮ ಸತ್ಕೀರ್ತಿ ಛಿನ್ನ ಸಂಶಯ ಉದೀರ್ಣ ಸರ್ವತಃಕ್ಷುರನೀಶ ಶಾಶ್ವತ ಸ್ಥಿರ ಭೂಷಯೋ ಭೂಷಣೋ ಭೂತಿರಿಶೋಕ ಶೋಕನಾಶನ ಅರಚುಷ್ಮಾನರಚಿತ ಕುಂಭೋ ವಿಶುದ್ಧಾತ್ಮ ವಿಶೋಧನ ಅನಿರುದ್ಧೋ ಪ್ರತಿರಥ ಪ್ರದ್ಯುಮ್ನೋ ಮಿತ ವಿಕ್ರಮ ಕಾಲನೇಮಿನಿಃ ವೀರ ಶೌರೀಶೂರಜನೇಶ್ವರ ತ್ರಿಲೋಕಾತ್ಮ ತ್ರಿಲೋಕೇಶಃ ಕೇಶವಃ ಕೇಶಿಃ ಹರಿಃ ಕಾಮದೇವಃ ಕಾಮಪಾಲಃ ಕಾಮೀಕಾಂತಃ ಕೃತಾಗಮಃ ಅನಿರ್ದೇಶ್ಯ ವಪುರು ವಿಷ್ಣುರ್ವೀರೋ ನಂತೋ ಧನಂಜಯಃ ಬ್ರಹ್ಮಣ್ಯೋ ಬ್ರಹ್ಮ ಕೃದ್ಬ್ರಹ್ಮ ಬ್ರಹ್ಮ ಬ್ರಹ್ಮ ವಿವರ್ಧನ ಬ್ರಹ್ಮವಿದ್ಬ್ರಾಹ್ಮಣೋ ಬ್ರಹ್ಮಿ ಬ್ರಹ್ಮಜ್ಞೋ ಬ್ರಾಹ್ಮಣ ಪ್ರಿಯಃ ಮಹಾಕ್ರಮೋ ಮಹಾಕರ್ಮ ಮಹಾತೇಜ ಮಹೋರಗಃ ಮಹಾಕೃತುರು ಮಹಾಯಜವ ಮಹಾಯಜ್ಞೋ ಮಹಾಹವಿಃ ಸ್ತವ್ಯಸ್ತವ ಪ್ರಿಯಸ್ತೋತ್ರಂ ಸ್ತುತಿಸ್ತೋತಾರಣ ಪ್ರಿಯಃ ಪೂರ್ಣಃ ಪೂರಯಿತ ಪುಣ್ಯಃ ಪುಣ್ಯಕೀರ್ತಿರನಾಮಯಃ ಮನೋಜವಸ್ತೀರ್ಥಕರೋ ವಸುರೇತ ವಸುಪ್ರದಃ ವಸುಪ್ರದೋ ವಾಸುದೇವೋ ವಸುರು ವಸುಮನಾಹವಿಃ ಸದ್ಗತಿಃ ಸತ್ಕೃತಿಃ ಸತ್ತಾ ಸದ್ಭೂತಿಃ ಸತ್ಪರಾಯಣಃ ಶೂರಸೇನೋ ಯದುಶ್ರೇಷ್ಠ ಸನ್ನಿವಾಸಸ್ವ್ಯಾಮುನಃ ಭೂತಾವಾಸೋ ವಾಸುದೇವ ಸರ್ವಾಸು ನಿಲಯೋ ನರಃ ದರ್ಪಃ ದರ್ಪದೋ ದೃಪ್ತೋ ದುರುಧರೋಥಾ ಪರಾಜಿತಃ ವಿಶ್ವಮೂರ್ತಿರ್ಮಹಾಮೂರ್ತಿರ್ದೀಪ್ತಮೂರ್ತಿರಮೂರ್ತಿಮಾನ್ ಅನೇಕಮೂರ್ತಿರವ್ಯಕ್ತಶತಮೂರ್ತಿಶತಾನನಃ ಏಕೋನೈಕಃ ಸವಃ ಕಃ ಕಿಂ ಯತ್ತತ್ಪದಮನುತ್ತಮಂ ಲೋಕಬಂಧುರಲೋಕನಾಥೋ ಮಾಧವೋ ಭಕ್ತವತ್ಸಲಃ ಸುವರ್ಣವರ್ಣೋ ಹೇಮಾಂಗೋ ವರಾಂಗಶ್ಚಂದನಾಂಗದಿ ವೀರಃ ವಿಷಮಶೂನ್ಯೋ ಘೃತಾಶೀರಚರಶ್ಚಲಃ ಅಮಾನೀಮಾನದೋ ಮಾನ್ಯೋ ಲೋಕಸ್ವಾಮೀ ತ್ರಿಲೋಕಧೃಕ್ ಸುಮೇಧಾಮೇಧಯೋ ಧನ್ಯಃ ಸತ್ಯಮೇಧಾಧರಾಧರಃ ತೇಜೋ ವೃಷೋ ದ್ಯುತಿಧರಃ ಸರ್ವಶಸ್ತ್ರಭೃತಾಂವರಃ ಪ್ರಗ್ರಹೋ ನಿಗ್ರಹೋ ವ್ಯಗ್ರೋ ನೈಕಶೃಂಗೋ ಗದಾಗ್ರಜಃ ಚತುರ್ಮೂರ್ತಿಶ್ಚತುರ್ಬಾಹುಶ್ಚತುರ್ವ್ಯೂಹಶ್ಚತುರ್ಗತಿಃ ಚತುರಾತ್ಮ ಚತುರ್ಭಾವಶ್ಚತುರ್ವೇದವಿದೇಕವತ್ ಸಮಾವರತೋ ನಿವೃತ್ತಾತ್ಮ ದುರ್ಜಯೋ ದುರತಿಕ್ರಮಃ ದುರ್ಲಭೋ ದುರ್ಗಮೋ ದುರ್ಗೋ ದುರಾವಾಸೋ ದುರಾರಿಹ ಶುಭಾಂಗೋ ಲೋಕಸಾರಂಗಃ ಸುತಂತುಸ್ತಂತುವರ್ಧನಃ ಇಂದ್ರಕರ್ಮ ಮಹಾಕರ್ಮ ಕೃತಕರ್ಮ ಕೃತಾಗಮಃ ಉದ್ಭವ ಸುಂದರ ಸುಂದೋ ರತ್ಮನಾಭಸ್ಸುಲೋಚನಃ ಅರ್ಕೋ ವಾಜಸನ ಶೃಂಗೇ ಜಯಂತಃ ಸರ್ವವಿಜ್ಞೈ ಸುವರ್ಣಬಿಂದುರಕ್ಷೋಭ್ಯಸ್ಸರ್ವವಾಗೀಶ್ವರೇಶ್ವರಃ ಮಹಾರಥೋ ಮಹಾಗರ್ತೋ ಮಹಾಭೂತೋ ಮಹಾನಿಧಿಃ ಕುಮುದಃ ಕುಂದರಃ ಕುಂದಃ ಪರಜನ್ಯಃ ಪಾವನೋನಿಲಃ ಅಮೃತಾಂಶೋ ಮೃತವಪುಃ ಸರ್ವಜ್ಞಃ ಸರ್ವತೋಮುಖಃ ಸುಲಭಸ್ಫೂರ್ತಃ ಸಿದ್ಧಃ ಶತ್ರುಜಿಚ್ಛತ್ರುತಾಪನಃ ನ್ಯಗ್ರೋಧೋದುಂಬರೋಶ್ವತ್ಥಶ್ಚಾಣೂರಾಂಧ್ರನಿಷೂದನಃ ಸಹಸ್ರಾರ್ಚಿಃ ಸಪ್ತಜಂಹಃ ಸಪ್ತಯಿಧಾಃ ಸಪ್ತವಾಹನಃ ಅಮೂರ್ತಿರನಭೋಚಿಂತ್ಯೋ ಭಯಕೃದ್ಭಯನಾಶನಃ ಅಣುರುಬೃಹತ್ಕೃಶಸ್ಥೂರೋ ಗುಣಭೃನ್ನಿರ್ಗುಣೋ ಮಹಾನ್ ಅಧೃತಸ್ವಧೃತಸ್ವಾಸ್ಯಃ ಪ್ರಾಗ್ವಂಶೋ ವಂಶವರ್ಧನಃ ಭಾರಭೃತ್ಕಥಿತೋ ಯೋಗೀ ಯೋಗೀಶಃ ಸರ್ವಕಾಮದಃ ಆಶ್ರಮಶ್ರವಣಕ್ಷಾಮಃ ಸುಪರ್ಣೋ ವಾಯುವಾಹನಃ ಧನುರುಧರೋ ಧನುರ್ವೇದೋ ದಂಡೋದಮಯಿತಾದಮಃ ಅಪರಾಜಿತಃ ಸರ್ವಸಹೋ ನಿಯಂತಾ ನಿಯಮೋಯಮಃ ಸತ್ವವಾನ್ ಸಾತ್ವಿಕಃ ಸತ್ಯಃ ಸತ್ಯಧರ್ಮಪರಾಯಣಃ ಅಭಿಪ್ರಾಯಃ ಪ್ರಿಯಾರ್ಹೋರ್ಹ ಪ್ರಿಯಕೃತ್ಪ್ರೀತಿವರ್ಧನಃ ವಿಹಾಯ ಸಗತಿರ್ಜ್ಯೋತಿಃ ಸುರುಚಿರ್ಹುತಭುಗ್ವಿಭುಃ ರವಿರ್ವಿರೋಚನಃ ಸೂರ್ಯಃ ಸವಿತಾ ರವಿಲೋಚನಃ ಅನಂತೋ ಹುತಭುಗ್ಭೋಕ್ತಾ ಸುಖದೋ ನೈಕಜೋಗ್ರಜ ಅನಿರ್ವಿಣ್ಣಃ ಸದಾಮರಶೀ ಲೋಕಾಧಿಷ್ಠಾನಮದ್ಭುತಃ ಸನಾತ್ ಸನಾತನತಮಃ ಕಪಿಲಃ ಕಪಿರವ್ಯಯಃ ಸ್ವಸ್ತಿದಃ ಸ್ವಸ್ತಿ ಕೃತ್ಸ್ವಸ್ತಿ ಸ್ವಸ್ತಿ ಭುಕ್ ಸ್ವಸ್ತಿ ದಕ್ಷಿಣಃ ಅರೌದ್ರಃ ಕುಂಡಲೀ ಚಕ್ರೀ ವಿಕ್ರಮ್ಯುರ್ಜಿತಶಾಸನಃ ಶಬ್ದಾತಿಗಃ ಶಬ್ದಸಃ ಶಿಶಿರಃ ಶರ್ವರೀಕರಃ ಅಕ್ರೂರಃ ಪೇಷರೋ ದಕ್ಷೋ ದಕ್ಷಿಣ ಕ್ಷಮಿಣಾಂಗರಃ ವಿದ್ವತ್ತಮೋ ವೀತಭಯಃ ಪುಣ್ಯಶ್ರವಣಕೀರ್ತನಃ ಉತ್ತಾರಣೋ ದುಷ್ಕೃತಿಃ ಪುಣ್ಯೋ ದುಃಸ್ವಪ್ನನಾಶನಃ ವೀರಃ ರಕ್ಷಣಃ ಸಂತೋ ಜೀವನಃ ಪರ್ಯವಸ್ಥಿತಃ ಅನಂತರೂಪೋನಂತಶ್ರೀರ್ಜಿತಮನ್ಯುರುಭಯಾಪಃ ಚತುರಸ್ರೋ ಗಭೀರಾತ್ಮ ವಿದಿಶೋ ವ್ಯಾದಿಶೋ ದಿಶಃ
అనాదిర్భూర్భువో లక్ష్మీ సువీరోరుచిరాంగద జననో జన జనమాదిర భీమో భీమ పరాక్రమ ఆధార నిలయోధాత పుష్పహాస ప్రజాగర ఊర్ధ్వగ సత్పథాచార ప్రాణద ప్రణవ ప్రణ ప్రమాణం ప్రాణ నిలయ ప్రాణజీవన తత్వం తత్వవివేకాత్మా జన్మ మృత్యుజరాతిగ భూర్భువస్వస్తరుస్తారస్ పితా ప్రపితామహ యజ్ఞో యజ్ఞపతిర్యజ్వా యజ్ఞాంగో యజ్ఞవాహన యజ్ఞభృద్యజ్ఞకృతి యజ్ఞీ యజ్ఞభుగ్ యజ్ఞ సాధన యజ్ఞాంతకృతి యజ్ఞగుహ్య మన్న మన్నాదయేవ చ ఆత్మయోని స్వయం జాతో వైఖానః సామగాయనః దేవకీ నందన స్రష్టా క్షితీశ పాపనాశనః శంఖబృందకీ చక్రీ శారంగధనవాగదాధర రథాంగపాణిరక్షోభ్యః సర్వ ప్రహరణాయుధః సర్వ ప్రహరణాయుధ ఓం నమః ఇతి హరయే నమః హరయే నమః హరయే నమః

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम अधिक मास महात्म्य. अधिक मास पोथी वाचन भाग्यश्री केसकर. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

0: अधिकमास पोथीचा आजचा भाग श्री एकनाथ बाबू जोशी मुक्काम पोस्ट वेताळ बांबर्डे तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग यांनी आपले वडील स्वर्गीय श्री बाबू विष्णू जोशी तसंच आई स्वर्गीय श्रीमती नीला बाबू जोशी यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केला.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोतेहो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे बाळ पळसुले यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकूया पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतारीवर वाजवलेला राग कौशिकानडा.

रचना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित निखिल बॅनर्जी यांनी सतारीवर वाजवलेला राग कौशिकानडा. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज 5:30 वाजता भक्तीसुधावर.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
2: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्रोते हो, आता ऐकूया रवींद्र साठे, रंजना जोगळेकर आणि सहकारी यांच्या स्वरातलं हे गीत.

श्रोते हो आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30। श्रोते हो, रजनीकांत राजाध्यक्ष यांची पदरचना ऐकूयात। संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा।

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन. दासवचन भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.
0: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोते हो, ऐकूया एक भक्तिरचना, संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया सूर्यकांत खांडेकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे जानकी अय्यर यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: संत नामदेव महाराजांची रचना ऐकूया. संगीत आणि स्वर मास्टर कृष्णराव यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया उमाकांत काणेकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीकांत ठाकरे यांचं आणि स्वर आहे महेंद्र कपूर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501

0: करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्र करिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या संगीत रचनेतील कुसुमाग्रजांचं हे गीत. स्वर रामदास कामत यांचा.

0: श्रोतेहो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: श्रोतेहो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग. संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर अनुराधा कुबेर.

श्रोतेहो आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर.
2: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00.
0: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, आता आपण ऐकूया प्रणिता कुलकर्णी यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि गायली आहे रेश्मा कापशीकर यांनी.

श्रोते हो, ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं, स्वर आहे अर्चना खासनीस आणि कार्तिकी गायकवाड यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत निवृत्तीनाथ महाराजांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण 3:55। श्रोते हो, भक्ती सुधा वरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, स्वर उत्तरा केळकर यांचा।

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आता ऐकूया संत नरहरी सोनार यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

श्रोतेहो ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे मधुरा दातार यांचा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोतेहो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया मंगळवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे। आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा।

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर भसरी

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समर्थ। आपण दासबोध पाहतो आहोत, दशक 3 समास 10 चालू आहे, वैराग्य निरूपण नाम समास आहे, त्यातले काही ओवे आपण पाहिलेले आहेत। बहुता जन्मांचे शेवटी जेणे चुके आटाटी, तो हा नरदेह भेटी करी भगवंती। हा नरदेह जो मिळालेला आहे तो बहुता जन्मांचे शेवटी, अनेक जन्म साधना करत करत करत आलेला आहे, काही पुण्यकर्म केलेली आहेत, म्हणून हा नरजन्म प्राप्त झालेला आहे। आणि ह्या नरजन्मामध्ये योग्य मार्गाने आपण गेलो तर चुके आटाटी, सगळी जी खटपट खटपट जीवनात असते ती सगळी संपून जाते, पुन्हा जन्मच नाही अशा बोधात तो येतो। आणि त्यामुळे भगवंताकडून हा जो नरदेह प्राप्त झालेला आहे त्याचं सार्थक घडतं, तो हा नरदेह भेटी करी भगवंती। म्हणून धन्य ते भाविक जन, जे भाविक जन आहे ते धन्य आहेत असं म्हटलंय। जे ही जोडिले हरिनिधान, ज्यांनी हरिनिधान जोडलेलं आहे, ज्यांना हरी हेच निधान हेच वैभव प्राप्त झालेलं आहे आणि ते जोडलं गेलेलं आहे, आणि अनंत जन्मांतरीचे पुण्य फळासी आले, अनेक जन्म जन्म जे पुण्य करत आलो ते फळाला आलेलं आहे, काय झालं, हरी हे निधान सापडलेलं आहे। पुण्य कशासाठी करायचं आहे, पुष्कळ मंडळी पुण्याचा उपयोग देखील संसारासाठी करतात,

जरा जो विचारी असेल, विवेकी असेल, तो पुण्य करतो कशासाठी? तर हरी निधान जोडण्यासाठी. हरी हे धन, आत्मधन, परमात्मधन हे प्राप्त करून घेण्यासाठी सगळ्या पुण्याचा तो उपयोग करत असतो. म्हणतात इथे, आयुष्य हे ची रत्न पेटी माझी, भजन रत्ने गोमटी, ईश्वरी अर्पुनिया लुटी आनंदाची करावी. आपलं आयुष्य हीच मुळे रत्नाची पेटी आहे. आणि कोणती रत्न आहेत? भजन रत्न त्याच्यामध्ये आहेत. आयुष्याच्या पेटीमध्ये गोमटी सुंदर सुंदर अशी भजन रत्न आहेत. ती भजन रत्न काय करायची आहेत? ईश्वरी अर्पुनिया. ती भजन रत्न भगवंताला अर्पण करायचे आहेत. आणि भगवंताकडून काय मिळवायचं आहे? लुटी आनंदाची करावी, आनंदाची लूट करायची. पण त्याच्यासाठी मात्र बाहेरची रत्न जी आहेत, हिरे माणक पाचू, हे देऊन भगवंत आपल्यावरती प्रसन्न होणार नाहीये. त्याला भजन रत्न जी आहेत ती भगवंताला अर्पण करायला पाहिजे. भजन, भज समरस होणं, एकरूप होणं, भगवंताशी मिळून जाणं, अशा तऱ्हेची ही रत्न आपल्याला पाहिजे. ते म्हणतात, हरिभक्त वैभव एक अनिष्ट. जो हरिभक्त आहे त्याच्याजवळ वैभव काही नसेलही, तुकोबा होते, खायला अन्न नव्हतं अशी परिस्थिती होती, परंतु खऱ्या अर्थाने वैभव त्यांच्याजवळच होतं. अनेकाच्या अंतःकरणात त्यांनी स्थान मिळवलेलं होतं. म्हणून हरिभक्त हा जा ऐहिक वैभव आणि कनिष्ठ जरी वाटला, परी तो ब्रह्माधिका वरिष्ठ, तरी तो ब्रह्मापेक्षा देखील श्रेष्ठ असतो. त्याचं कारण तो भगवंताशी मिळून गेलेला असतो. कारण हरिहर ब्रह्माधिक हे जरी असले तरी हे नाशतील सकळ, हे देखील नाश पावतात. त्याचं कारण जे आकाराला आलं ते नष्ट पावत असतं, त्याप्रमाणे हे देखील आपल्या मूळ स्वरूपाला पुन्हा जाणार. पण हा जो भक्त आहे तो त्याच्या पलीकडेच जाऊन बसतो, त्यामुळे ब्रह्माधिकांपेक्षा सुद्धा त्याला वरिष्ठ असं गणलेलं आहे. म्हणून तो बरी ब्रह्माधिका वरिष्ठ, सदा सर्वदा संतुष्ट. म्हणून भगवद्गीतेने भक्ताचं लक्षण सांगतानाच पहिल्यांदा म्हटलंय, संतुष्ट सततम योगी, सतत संतुष्ट असलेला. आपण सदा असंतुष्ट, कितीही मिळालं तरी काहीतरी हवंच असते पुन्हा. पण भक्त जो असतो त्याला असं काही मिळालेलं असतं, तृप्त. जसं स्वामी स्वरूपानंदाने लिहित असत, आत्मतृप्त स्वामी स्वरूपानंद, संतुष्ट तृप्त. अशी जी सदा सर्वता संतुष्ट कशामुळे? नैराश्य बोधे. नैराश्य बोधे याचा अर्थ निराश झालेली नव्हे, अलिप्त झालेली आहे. या इहलोकातलं काही हवाय असा भावच नाही, अशा ठिकाणी जाऊन पोचलेली आहेत. त्यामुळे केव्हाही विचारलं तर काय आहे असे विचाराल तर समाधान आहे, शांती आहे, तृप्ती आहे, अशी ही मंडळी असतात. कसं मिळालं त्यांना हे? धरून ईश्वराची कास केली संसाराची नैराश. त्यांनी भगवंताला धरलं, ईश्वराच धरलं, त्याचा पदर सोडला नाही, त्याचे चरण सोडले नाही, ते जे घट्ट धरून ठेवले. आणि त्यामुळे संसाराची नैराश केली, याचा अर्थ संसारात असताना संसारापासून ते अलिप्त झाले. अशी जी मंडळी आहे त्याला भाविक म्हटलेलं आहे. नुसता भाव असणं, डोळ्यातून अश्रू येणं, किंवा एखाद्या ठिकाणी तीर्थयात्रेला गेल्यानंतर त्या ठिकाणी अंतःकरण भरून येणं, एवढं भाविक म्हणून चालत नाही. तर भाविक ह्याचा अर्थ अखंडच भगवंताचा भाव आहे असं वाटणं, असं अनुभवणं. म्हणून अशी जी भाविक आहेत, तया भाविका जगदीश सभाय सांभाळी, अशा भाविकांना जगदीश आत बाहेर सांभाळतो. तो कधी त्यांना वेगळं सोडत नाही. तहान मुलाला जशी, तान्ह्या मुलाला आई जशी सांभाळत असते, किंवा नुकतंच चालायला लागलेलं मुलं आहे, आई त्याला बोटाला धरून चालवत असते, घट्ट धरलेलं असतं, त्याला इकडे तिकडे जाऊ देत नाही. तसा असा जो भाविक असेल त्याला सांभाळण्याचं काम जगदीश करत असतो. जया संसाराचे दुःख विवेके वाटे परमसुख, संसार सुखाचे नि पडत मूर्ख लोधोनी पडते. परंतु जी मंडळी, आपण पडत मूर्खाचा समास पाहिला की सर्व ज्ञान आहे परंतु ते आचरणात आलेलं नाही. असे जे पडत मूर्ख आहेत ते संसार सुखातच बुडालेले आहेत. त्याचं कारण ज्यांना संसाराचं दुःख हेच परमसुख वाटतं. संसारात अनेक गॅप असतात, पण तरी देखील संसारातून बाहेर पडावं असं जरा देखील वाटत नाही. अशी जी मंडळी असतात ना, ती पडत मूर्ख असं म्हटलेलं आहे. पण ज्यांना विवेक असतो ते मात्र संसाराच्या दुःखाकडे वेगळेपणाने पाहतात.
कुंतीने जसं म्हटलं की संसारातलं दुःख परमेश्वरा मला दुःख दे म्हणजे मला तुझी आठवण होईल. विवेक जागृत असेल तर संसाराच्या दुःख जे आहे ते परम सुख असं मानतात आणि भगवंताची कास धरतात. परंतु संसारामध्येच सुख आहे असं वाटून अज्ञानामुळे त्याच्यातच बुडून राहतात. ते पडत मूर्ख असे म्हटलेलं आहे. जयांचा ईश्वरी जिव्हाळा ते भोगीती स्वानंद सोहळा. ईश्वराच्या ठिकाणी जिव्हाळा लागला पाहिजे. प्रेमाच्या पलीकडची स्थिती आहे. प्रेम असणं नुसतं वेगळं आणि जिव्हाळा असणं म्हणजे अंतःकरणातच भगवंताला स्थान आहे. अंतःकरण भगवंतानच व्यापून गेलेलं आहे. असा ज्याला जिव्हाळा असेल ते भोगीती स्वानंद सोहळा. त्यांना जो सोहळा असतो ना परमानंदाचा सोहळा असतो. जो आनंद कशानेही जात नाही, जो आनंद संपत नाही, आटून जात नाही, नासून जात नाही, असा जो आनंद आहे असा परम आनंद परम शांती त्यांना प्राप्त झालेली असते. आणि म्हणून हा जो ठेवा आहे जयांचा जना वेगळा ठेवा अक्षय. हा जो आनंद आहे हा अक्षय ठेवा आहे जना वेगळा. लोकांना प्राप्त होणारा नाही, लोकांकडून हा मिळणारा नाही, हा अंतरंगातला ठेवा आहे. हा अंतरंगातला ठेवा क्वचितच एखाद्या भक्ताला पावतो. तो कशासाठी जीवन जगत असतो, ह्या जीवनामध्ये काय मिळवत असतो हे सगळे या समासात सांगितलेले आहे. त्यामुळे हा अक्षय ठेवा जर प्राप्त करायचा असेल तर ईश्वराबद्दलचा जिव्हाळा अंतःकरणामध्ये पाहिजे. ते अक्षय सुखे सुखावले. अक्षय ठेवा प्राप्त झाल्यामुळे ते अक्षय सुखाने ते सुखी झालेले आहेत. इतर कुठल्या गोष्टीने त्यांना सुख मिळाले का नाही त्यांना माहिती आहे की बाकी कुठलेही सुख जरी मिळालं असं वाटलं तरी ते तात्पुरतं आहे. ते खरं सुख नाही आहे, शाश्वत सुख नाही आहे. परंतु हे जे सुख आहे ज्याला आत्मसुख असं म्हटलंय, स्वरूपाच्या ठिकाणी मिळणारं सुख म्हटलेलं आहे, या अक्षय सुखाने ते सुखावलेले आहेत. आणि त्यामुळे साहजिकच संसार दुःखे विसरले. हे इतक्या काही प्रमाणात त्यांना मिळत आहे की त्याच्यापुढे संसार दुःख हे अत्यंत अल्प गौण होत. सामान्य मनुष्य म्हणताना म्हणतो उलट सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वत आहे एवढे. त्याच्या बरोबर उलट झालेलं असतं. त्यांना वाटत असतं जिकडे कडे सुखच आहे. सुखाची देणी घेणी मंदावू लागती असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय. तशी ह्याची स्थिती असते. त्याच्याजवळ इतकं सुख असतं, कुणी जर म्हणाला अमुक एक घ्या म्हणजे तुम्हाला सुख मिळेल तर तो म्हणे माझ्याकडे इतकं सुख आहे अपरंपार की तुलाच हवं ते घेऊन जा माझ्याकडचं. असं अक्षय सुख असल्यामुळे संसार दुःख विसरलेले आहेत. आणि कशामुळे असं झालं असं विचारायला आणखीन तर विषयरंगी ओरंगले श्रीरंग रंगी. श्रीरंगाच्या रंगामध्ये असे रंगून गेलेले आहेत की विषयामध्ये रंगणं जे सामान्य माणसाचं असतं ते ह्याच्या पक्षी राहत नाही. सामान्य माणसाचे जे विषय असतात ते पाहण्याचे, ऐकण्याचे, खाण्याचे असे विषय असतात. आणि ह्या भक्तांनी भगवंतालाच आपला विषय केलेला असल्यामुळे, त्याचंच व्यसन धरलेलं असल्यामुळे, त्याचाच ध्यास घेतलेला असल्यामुळे त्या श्रीरंगाच्या रंगात असा काही रंगून जातो की इतर विषयाचं स्मरण देखील होत नाही. तहान भूक विसरली असं म्हटलं. त्यांना क्षुधा नाही, तृषा नाही, बाकी कशाचंही भान नसतं. एक भगवंत चिंतनात रंगलेले असतात. तया असं फावली नरदेह पेटी केली ईश्वरेशी साठी. त्यांना नरदेहाची ही पेटी मिळालेली आहे, फावली भाग्य आहे त्यांचं की त्यांना हे मिळालेलं आहे. त्यांनी काय केले, ईश्वरेशी साठी केली. ईश्वराला साठवून ठेवलं आपल्यामध्ये, ईश्वराशी नातं जोडलं आणि त्याला आपल्या ठिकाणी साठवून ठेवलं. आणि अखंड ईश्वरच त्यांच्या ठिकाणी असल्यामुळे त्याच्या दृष्टीनं आनंद सुखाखेरीत दुसरं काहीच नाही अशी स्थिती आली आहे. पण ये अभाविक करंटी नरदेह गेला. पण इतर जे अभाविक आहेत करंटी त्यांचा जन्म मात्र वाया गेला. हरिओम तत्स. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावासमिदं सर्वं.

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: श्रोते हो, आता ऐकूया श्रीनिवास केसकर यांनी संगीत दिलेली संत कान्होपात्रा यांची अभंगरचना. स्वर आहे मंजिरी आलेगावकर यांचा.

ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना, संगीत प्रभाकर जोग यांचं आणि स्वर आहे जयवंत कुलकर्णी यांचा।

श्रोते हो, विश्वनाथ मोरे यांनी संगीत दिलेली विद्याधर गोखले यांची गीतरचना ऐकूया. गायली आहे अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आता ऐकूया संत दासगणू महाराज यांची अभंग रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो ऐकूया रमेश अणावकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना। संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी

0: दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूया भगवान श्री विष्णूंच्या कूर्म अवताराचं वर्णन करणारं कूर्म पुराण. वक्ते आहेत राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.
1: साधारणतः आपल्याकडे प्रहर 4 तास, 3.5-4 तास. अष्टौ प्रहर म्हणजे दिवस, 24 तास दिवस. तर साधारण 2 तासाच्या गणिताप्रमाणे प्रहर येईल एखाद्या वेळेला. 2 अडीच तास, 3 तास, 2.5 तासाचं गणित आहे प्रहराचं. पण साधारणतः 2.5 तास म्हणजे एक प्रहर तरी नंतरच्या काळात एक प्रगत अवस्थेमध्ये उपासना व्हावी अशी अपेक्षा आहे. म्हणजे साधकावस्थेत सुरू केल्यापासून 1-12 वर्ष नंतरच्या कालखंडामध्ये इतकी प्रत्येक 2-2.5 तास बसण्याची आवश्यकता नसते. तुम्हाला ती अवस्थाच अशी प्राप्त झाली आहे, ज्याला समाधी अवस्था म्हणतात. की आता तुम्ही बसलात आणि डोळे मिटलेत की समाधी अवस्थेकडे आहात, आता मधल्या पायऱ्यांची गरजच नाही. अशा वेळेला दिवसातला 1-15 मिनिटं, 1/2 तास एवढा वॉर्मअप पुरेसा आहे तुम्हाला. साधकावस्थेमध्ये मात्र 2-2.5 तास तुम्हाला त्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. मला 2 तास व्यवस्थित बसता येईल असं आसन, त्यानंतर प्राणायाम त्यांनी जो सांगितलाय त्याचं अगदी सामान्य प्रमाण 1-4-3 असं सांगितलंय किंवा 1-4-2 असं सांगितलंय. शक्य असेल तर 1-4-3 खरं, पण अगदीच नाही जमलं तर 1-4-2. 1 सेकंद मला श्वास घ्यायला लागत असतील तर 4 सेकंद थांबता आलं पाहिजे आणि 2 सेकंद तो श्वास सोडायला जायला लागले पाहिजे असं. आणि परत जो घ्यायचा आहे तो 1 सेकंद आहे. एक सेकंद श्वास घेण्याचा, 4 सेकंद थांबण्याचे आणि 2 सेकंद किंवा 3 सेकंद सोडण्याचे. 3 अधिक चांगला म्हणतात कारण तो अधिक मंदपणे निघून जाईल. आणि तो मंदपणे गेला म्हणून आता 1 सेकंदात घ्यायचं म्हणजे भासकन सगळे दम घ्यायचं नाही श्वास, तोही तितकाच मंद व्हायला हवा. स्वामी विवेकानंदांनी सुद्धा त्यांच्या योगशास्त्राच्या ग्रंथात लिहिलंय, एकदम या रस्त्याला जाऊच नाही, आधी मुळात मंद श्वासाची सवय लागण्यासाठी. हे सांगतात त्याप्रमाणे नाडी शोधन हा जो विषय असतो, नाडी शुद्धी प्रक्रिया, नाडी शुद्धी प्रक्रिया झाल्याशिवाय खरं प्राणायामच करू नये असं शास्त्र सांगतं. नाडी शुद्धी प्रक्रियेमध्ये ही 15 मिनिटाची साधारणतः प्रक्रिया आहे. 15 मिनिटाची म्हणजे फायनल प्रॉडक्ट 15 मिनिटाचं पाहिजे आहे. 15व्या मिनिटाला मला 1 मिनिट जमलं होतं, ते झालं नाही फायनल. 15 मिनिटं मणका ताठ आहे,

0: मेंदूच्या एका रेषेमध्ये सर्व आहोत. डाव्या नाकपुडीनं अत्यंत मंदपणे श्वास आत घेतलाय. स्वामीजी म्हणतात आता इथं रोखू नका, कारण आपला प्राणायाम चाललेला नाही. नाकपुडी बंद करून दुसऱ्या नाकपुडीने तो तितक्याच संथपणे निघून चालला आहे. 15 मिनिटं माझं लक्ष फक्त त्या येणाऱ्या श्वासावर आणि जाणाऱ्या श्वासावर आहे. श्वास आत घेतला, ही नाकपुडी बंद केली, तो बाहेर येतोय. खरं इथेच वायू येऊन तिथे येतो होता, पण तरी सुद्धा जेव्हा जेव्हा तो वाढू लागेल तेव्हा तेव्हा तो श्वास अख्खा अंगात भरला जातो. तो एखादा क्षण थांबला आणि निघून चालला असताना सगळ्या शरीरातून वायू आपल्या बाहेर निघून चाललाय. तर तेव्हा स्वामी म्हणतात तो बरोबर त्यावेळेला तुमच्या कुंडलिनीला फटका मारून बाहेर निघून जात असतो बंदपणेच. पण या नाडी शोधनाचा काळ कित्येक वेळेला स्वामी म्हणतात काही जन्मांचा सुद्धा असू शकतो. एखाद्याला ते एखाद्या 12 वर्षात सापडत. नाडी शोधनानंतर तुम्हाला काही नाद ऐकू येतात असं स्वामीजी म्हणतात, ज्याचे अनुभव स्वतः स्वामींचे आहेत, जे घंटा नादासारखे असतात, किणकिणणारी घंटा, हा छोटीशी देवघरातली. किंबहुना ऋषींनी ते आवाज ऐकून त्या आवाजाची उपकरणं देवपूजेत आणली आहेत. की तो ध्वनी कसा येतो, किणकिण किणकिण किणकिण, किंवा बासरीसारखा एखादा सुंदर ध्वनी, शंखध्वनी एखाद्या वेळी. इतक्या कुठल्या तरी प्रकरणापर्यंत आता जमलं, आता ईश दर्शनासाठीच्या प्राणायामाचा हा विचार चाललाय. पुन्हा एकदा आरोग्यासाठी जे प्राणायाम आहेत त्यासाठी हा नियम लागू नाही, ते कोणाही योग शिक्षकाकडून चांगलं समजून घेऊन फुफ्फुसासाठी, पचनक्रियेसाठी, पाठीच्या दुखण्यांसाठी त्या तऱ्हेचा प्राणायाम कोणीही करायला हरकत नाही. तो नीट शिकून फक्त केला जावा इतकाच त्यातला मुद्दा आहे. हा ईश दर्शनाच्या दृष्टीने चालणाऱ्या रस्त्याचं सगळं गणित आहे. आपण हे लक्षात घेऊ शकता की नाथांच्या चरित्रात, एकनाथ महाराजांच्या चरित्रात किंवा पुढच्याही अनेक संतांच्या चरित्रामध्ये एवढा कालखंड त्याच्यामध्ये तपस्येचा त्यांनी दिला आहेच. किंबहुना याच्याही उपर आणखीन काही योगमुद्रांचंही वर्णन एकनाथांच्या गाथेत आलंय, की त्या त्या मुद्रा करून घेतल्या, त्या काही विशिष्ट मुद्रांनी, ते ॲक्युप्रेशर सारखा प्रकार असतो पुष्कळसा, ते बिंदू दाबले जातात आणि तितका काळ ते बिंदू दाबल्यामुळे काही चलनवलनं वाढतात. ॲक्युप्रेशरमध्ये जसे काही शरीराचे बिंदू ठरलेले असतात त्या बिंदूंवर दाब देऊन तिथला रक्तप्रवाह अधिक मोकळा करता येतो, तेच गणित मुद्रांचं असतं. तुम्ही तुमच्या अंगठ्याने त्या त्या ठिकाणचे बिंदू दाबून घेता. त्यानंतर प्रकाश दर्शन आहे. पण या सगळ्या प्राणायामाला, आसनाला आवश्यक गोष्ट पुढे सांगितली आहे, प्रत्याहार. या साधनेमध्ये कुठेही खंड पडणार नाही असा आहार पाहिजे हो. घ्या खाऊन संपलंच की हो गणित सगळं, कारण ते श्वासाशी म्हणजेच पोटाशी किती निगडीत आहे आपल्या लक्षात येईल. त्याच्यामध्ये जर तितकी जागा सापडलीच नाही तिथे क्रियाच नाही होऊ शकणार व्यवस्थितपणे. म्हणून आपल्याकडे जी पद्धत आहे, सावकाश जेवा. सावकाश म्हणजे गती संथ पाहिजे, हे बरोबर आहे. बुभुक्षितासारखे भाका भाका भाका भाका नका जीव. पण सावकाश याचा आणखीनही अर्थ आहे, अवकाश म्हणजे जागा. अजून यायला थोडा अवकाश आहे, अजून वेळ आहे, जागा आहे थोडी अजून. आकाशामध्ये अवकाश आहे, अवकाश म्हणजे जागा. या पोटामध्ये पाणी पण असतं, वायू पण असतो आणि अन्न पण असतं. तर आवश्यक तेवढं पाणी आणि वायू यांना जागा ठेवून बाकीच्या जागेत अन्न भरा. स अवकाश, सावकाश. म्हणून तर जेव्हा वायूच्या स्थानावरती अन्न आक्रमण करतं तेव्हा तो वायू निघून जातो, ते ढेकर येते. म्हणून म्हणतात बापरे ढेकर आली, म्हणजे सूचना आली की अन्नाची जागा संपली आहे, अतिक्रमण सुरू झालंय. की हा वायूचा भाग होता, त्याच्यातही तुम्ही घुसखोरी केली आता या अन्नाने, की तो वायू दाखवायला लागतो साहेब मला पण राहायचं आहे. तरी जो खात राहिलो होता. मग मळमळल्यासारखं होतं, वांती किंवा उलटी व्हायची शक्यता असते, ते पाण्याची जागा दाखवता येते, ते पाणी बाहेर पडतं. मग ते अन्नाला घेऊन बाहेर पडतं. जो तुम्ही भाडेकरू दिला होता त्याच्या सगळं बाहेर येते. आता तुम्हाला जागा ठेवली होती ना, तुम्ही माझं घर का घेतलं? इतक्या वेळेपर्यंत सुद्धा खरं ते जाऊ नये. पुन्हा एकदा प्रत्याहार म्हणजे जीवनावश्यक आहार. मात्र आवश्यक ते सगळे गुण, सगळी प्रथिन प्रोटीन, सगळ्या शक्तीवर ते सगळं मिळालं पाहिजे. उगा आपलं नुसतं जन्मभर भातच खाणं म्हणजे प्रत्याहार नव्हे, किंवा आयुष्यभर कंदमूळच खात बसणं म्हणजेही प्रत्याहार नव्हे. जीवनावश्यक, त्यामध्ये कुठेही शारीरिक सुद्धा अशक्तता दुर्बलता उपयोगाचीच नाही, कारण काय प्रचंड ताकदीनं ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. जर अपरिग्रह मनात घ्यायचा असेल तर या साधकाला पूर्वीचा काळ जर लक्षात घेतला तर अन्न शिजवण्यासाठी जे सर्पण करायचंय ते स्वतःच गोळा करायचंय हो, झाडावर स्वतः चढायचंय, फांद्या स्वतः तोडायच्या आहेत. काय तुम्ही दुबळे असून चालणार आहे? नदीमध्ये उडी मारून तुम्हाला आंघोळ करायची आहे, आता शरीर इतकं थकलंय की पोहताच येत नाही, तू काय करशील पुढचं योगशास्त्र? शरीराच्या सर्व शक्ती कायम राखायच्या आहेत, पण तरी त्याला प्रत्याहार. म्हणले बुवा ध्यान म्हणजे मग आणखीन काय आता वेगळं असतं? प्राणायामापर्यंत आपलं लक्ष श्वासावर होतं, श्वासाच्या योग्य संख्येपर्यंत पोचलो होतो आपण. ध्यानाच्या वेळी आता त्या संख्येकडे बघायची गरज राहता का म्हणे, ते आपोआप तसंच होत राहणार आहे. किती नंतरची पायरी असेल कल्पना करा, की ही प्राणायाम नावाची गोष्ट सहज सुरू झाली. आता 1-4-2 या तऱ्हेनं, 1-4-2 हे सगळ्यात खालची लेवल मी सांगितली. त्यांचा जो योगी लोकांचा प्राणायाम आहे तो 1-4-3 या संख्या वाढवता वाढवता 12-48-36 या गणितावर जातात. ते 12 क्षण जप, ओंकाराचे जप 12 ओंकार जप, श्वास घेणं 48 जप, श्वास आतच आहे, आणि जो जो 36 जप तो श्वास बाहेर जातोय सलगतेनं. कारण हे योगी असं सांगतात की आयुष्य हे श्वासांवर आहे. अनेक पशूंचं आयुष्य अत्यंत छोटं असतं, कारण ते श्वास प्रचंड गतीनं घेतात. पहा चतुष्पाद कोणी, त्याचा त्या गतीनं श्वास निघून चाललाय. म्हणून पुष्कळशा वेळेला जर श्वास मोजून आयुष्य असेल, इतके श्वास याच्या ह्या जीवनात व्हायला हवेत, मग चांगदेव 1400 वर्ष जगू शकतात. कारण ते हिशोबच पूर्ण नाही करणार श्वासाचा. तुमचे आमचे काही लाख श्वास जर दिवसात होत असतील तर ते म्हणतील दिवसाला मी 100 श्वास करीन माझे पूर्ण. 48 क्षण ते श्वास रोखूनच धरणार आहेत, घेतच नाही श्वास जा, अर्थात घेतच नाही श्वास, याने सुद्धा मरण येऊ शकतं. तेवढी योगाची शक्ती असेल तरच हा चौटपणा करण्यात काही अर्थ आहे त्यांचा सारखा. 12-48-36 इतक्या प्रमाणात, समजा हा विषय सोडून द्या, 1-4-3 किंवा 1-4-2 या प्रमाणातही मला प्राणायाम समजा जमूच लागला, प्रत्याहार जमला, मग ध्यान म्हणजे काय? आता हा प्राणायाम आपोआप चालू असताना माझं लक्ष जे श्वासावर होतं ते आता परमेश्वरावर गेलं, मग ध्यान सुरू झालं. मात्र ध्यान तेव्हाच करता येईल जेव्हा मला सायकल कडे न बघता ती चालवता येणार आहे. मला अमुक मुक्कामावरती पोचायचंय, इथे जायचंय, इथं बघून मला सायकल कधी चालवता येईल, की मला इथं बघायची गरज नाही लागता का, मग ब्रेक कुठे बघू. मग तू नको ते ध्यान करूच नको, तू सायकल कडेच बघ थोडा वेळ. तुझी सायकल आधी नीट होऊ दे, ती तुला चालवायला यायला लागू दे, मग आपण रेसचा विचार करू, मग आपण एखाद्या गोष्टीचा विचार करू. अतिशय तात्विक मुद्दा आहे ध्यान, नाही तर मग असं कर चालवू नकोसच, नुसतंच ध्यान कर आत्ता. हमखास अपघात भलत्या गोष्टीचं ध्यान चालू असल्यामुळे झोत असतात. त्याचं ड्रायव्हिंगकडे लक्ष नसतं, ते सहज जमलं असेल ना तर मग सगळं ठीक आहे. म्हणून ध्यानाचा विषय, प्राणायामाची प्रक्रिया नीट चालू आहे, ती व्यवस्थित होते आहे, आता ते श्वासावरचं लक्ष काढून ईश्वरावर गेलं. शेवटची अवस्था म्हणजे सातवी, धारणा. आत्मतत्वावरती जो माझा अभ्यास चालू आहे याला योग्य धारणा असा संपूर्ण दिवस मी घालवायचा आहे. मी काही 24 तास अभ्यास नाहीये करायचा, पण किमान आता त्या 2 तासा व्यतिरिक्त असलेले 22 तास माझं लक्ष, माझं चिंतन, माझ्या मनाच्या सगळ्या अवस्था या रस्त्याने जाण्याकडे पाहिजे. धारणा ही पूर्ण आता समाधीकडे जाण्याची तयारी आहे. जसं आपण यात्रेला निघताना करत असतो बरंच काही, पण आता डोकं एकाच रस्त्याने चाललेलं असतं, ते सगळं करणं एकाच कुठल्या तरी गोष्टीसाठी चाललंय हे लक्षात यायला लागतं. याच्या घड्या घालणं चाललंय, त्याची बॅग घेणं चाललंय, ह्याचं टूथपेस्ट राहिली चला बाजारात, मग बाजारात जाता जाता आता गेलोच आहे तर आणखीन एक 4 गोष्टी घेऊ, काय टूथपेस्टच घेऊ असं नाही, पण ते घेतलं तर पण ते घेण्यात जर वेळ, गाडी कितीची आहे. तुमच्या सगळ्या क्रिया आता या मार्गाने आपल्याला गमो पंथ आनंद या राघवाचा या रस्त्याकडे जाण्यासाठी धारणा पूर्ण तयारी झाली. कारण ही इतकी अवघड तयारी आहे, तुम्ही आम्ही सगळेच साधकावस्थेमध्ये आहोत, पण तयारी खरंच इतकी अवघड आहे. भलत्या माणसाने खरंच नादी लागू नये, त्याची पायरी चढण्याचा आनंद घ्यावा, पण ते शिखर इतकं अवघड आहे. तिथल्या कोणत्याही वाऱ्याच्या झुळकीनं पटकन परत पायथ्याशी येऊ इतकं ते विचित्र आहे. जाऊ दे, सातवीत थांबलो तरी चालेल, जमेल तेव्हा 8वीत जाऊ. मग 8वीत जर नापास झाला असता झांप्या पहिलीच जाशील परत, इतकं भयानक शिखर आहे, इतकं निमुळत आहे, निसरड आहे, सुटला की तो संपलाच तिथनं. स्वामी विवेकानंदाने गुरुजींना हा प्रश्न विचारला होता की मला तुम्ही समाधीचा अनुभव देऊ शकाल का. तो त्यांच्याकडे जायला लागल्यानंतर महिन्याभरच प्रश्न विचारला, म्हणले आत्ता देऊ. द्यायला काही त्रास नाही रे नरेंद्रा, म्हणले तुला ते जमेल का हा प्रश्न आहे, मला काय फरक पडतो. एखादं मोठं लोखंडाचं छत पेलायचं असेल तर त्यासाठी तितक्या ताकदीचा खांब नको का, तिथं लाकडाचा बांबू उभा केला ह्याच्यावर लोखंडाचं छत ठेवता येईल का, छत ठेवता येईल, त्याला काय होतंय, तुझं काय होईल ते बघ. नाही नाही तुम्ही गप्पा फार मारता, मला प्रत्यक्ष अनुभव पाहिजे. आणि स्वामींनी हा अनुभव लिहिलाय त्यांच्या चरित्रात. आता स्वामी विवेकानंद म्हणजे कोणी अडाणी नव्हेत की संमोहन करून त्यांच्याकडनं काही करता येईल. आधुनिक आंग्ल विद्या विभूषित शास्त्र विज्ञानाचा विद्यार्थी आहे तो, तरी सुद्धा ते सांगतात माझ्या गुरूंनी मला अनुभव दिला बुवा, तो अंगठा लावला असा छातीशी, सगळं वितळायला लागलं, इतक्या गतीनं सगळं हे विश्व फिरू लागलं, म्हणाले माझ्या समोर खूप गतीनं फिरायला लागले की पंख्यातली पाती दिसतच नाहीत, काहीतरी आहे पण काय आहे कळत नाही, ती भिंत वितळते, हे सगळं वितळते, इतका घाबरलो म्हणाले मी, ओरडलो, मला काय मारताय का काय तुम्ही? तेव्हा गुरुजींनी हळूच पाय काढून घेतला, तो नाही ना सहन होत, अरे विश्वाची गतीच तुला जमली नाही, गती पलीकडचं काय सांगू, ही गतीच तुला अजून सहन होत नाहीये. आणि स्वामीजी म्हणाले तेव्हापासून जिद्दीला पेटलो, मिळवूनच दाखवीन ती गती, आणि त्याने ती मिळवली. ते राजयोगाचे अत्यंत सिद्ध अभ्यासक आहेत, म्हणून तर ते शेवटच्या पायरीपर्यंत प्रत्यक्ष सांगू शकतात की हे सगळं मी अनुभवलंय, आणि तेव्हाही ते सांगतायत हे माझं 50व्या जन्मातलं आहे. मला तिसऱ्या जन्मामध्ये हे सुरू केलं, जमलं पाहिजे, हट्ट करू नको. हे सगळं क्रमाक्रमाने होणार आहे, नियमाने होणार आहे, तेवढ्या नियमाने ते ते झालं की ते होणारच आहे, तू नाही म्हटलंस तरी तुला मिळणार आहे, फक्त घाई नको करू बाळा, घाईनं गडबड करशील तर आणखीन काहीतरी भयानक होईल, कारण समाधी अवस्था यासारखं भयानक जगात काही नाही, धारणा झाल्याशिवाय समाधीकडे जाताच येणार नाही. भगवान महाविष्णू महाराज की जय.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भगवान श्री विष्णूंच्या कूर्म अवताराचं वर्णन करणार कूर्म पुराण. वक्ते होते राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण श्री चारुदत्त आफळे, आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन। भक्ती सुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्ती गीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:45।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। ब्राह्मण दाम्पत्याची कोरडी विहीर पाण्याने गच्च भरून वाहू लागली ही घटना सर्वांना कळली आणि लोकांची गर्दी विहिरीभोवती जमली। स्वामींनी केलेला हा चमत्कार चर्चेचा विषय झाला। विहीर खणून अनेक वर्ष उलटली होती, परंतु पाण्याचा एक टिपूस सुद्धा विहिरीत कधी डोकावला नव्हता। स्वामींनी केवळ विहिरीत डोकावून पाहिल्यावर मनगटा एवढा जिवंत झरा अचानकपणे प्रकट झाला आणि विहीर पाण्याने तुडुंब भरून गेली। ही दैवी घटना केवळ स्वामींमुळे घडली। गावाचा पाण्याचा प्रश्न स्वामींनी सोडवला होता। त्या दिवशी रात्री स्वामी विहिरीजवळ जो एक कट्टा होता त्यावर बसले होते। सर्वत्र शांतता पसरली होती। माथ्यावर पौर्णिमेचा चंद्र होता। पिठूर चांदणं पसरलेलं होतं। ब्राह्मण दाम्पत्य बाहेर आलं आणि विहिरीकडे जायला लागलं तेव्हा त्यांना आश्चर्याचा एकदम धक्काच बसला। स्वामी विहिरीजवळच्या कट्ट्यावर बसले होते। त्यांच्या भोवती तीन तेजस्वी यती बसले होते आणि स्वामी त्यांच्याबरोबर बोलत होते। अचानक ते यती उठले तर ते श्री दत्तात्रय आहेत हे ब्राह्मण दाम्पत्याला दिसलं। ब्राह्मण दाम्पत्य धावत धावत विहिरीजवळ गेलं तेव्हा श्री दत्तात्रय गुप्त झाले आणि स्वामी मात्र एकमुखी दत्तात्रयासारखे त्या दाम्पत्यासमोर प्रकट झाले। दोघांची खात्री पटली की स्वामी श्री दत्तात्रयाचे अवतार आहेत। स्वामींच्या चरणांवर दोघांनी आपला माथा ठेवला। स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिले, तुमचं कोट कल्याण होईल, आणि स्वामी एकदम गुप्त झाले। ते ब्राह्मण दाम्पत्य स्वामींना भोवती शोधू लागलं। स्वामी त्यांना कुठेच दिसेनात म्हणून ते औदुंबरापाशी गेले। स्वामी तिथेच बसले होते। त्या दोघांना मध्यरात्री आलेलं पाहून स्वामी त्यांना चटकन म्हणाले, झालं ना दर्शन, तुमची इच्छा होती ती पूर्ण केली। ब्राह्मण दाम्पत्य स्वामींच्या एवढं प्रेमात पडलेलं होतं की त्यांना आता वाटू लागलं स्वामींपासून एक क्षणसुद्धा दूर व्हायचं नाही। स्वामींनी त्यांच्या मनातलं ओळखून आपल्या पादुका त्यांना दिल्या आणि सांगितलं, विहिरीच्या बाजूला जे औदुंबराचं झाड आहे तिथे या पादुकांची विधिवत स्थापना करा, मी तुमच्या बरोबरच आहे। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींवर निव्वळ प्रेम करणाऱ्या प्रत्येक भक्ताला स्वामी प्रेमाने जवळ घेतात, आपल्या हृदयाशी घट्ट धरतात। खरं सांगायचं तर स्वामीच भक्तांच्या प्रेमात आकंठ बुडून जातात। त्यासाठी अखंड स्वामी स्मरण आणि केवळ त्यांचंच चिंतन करावं लागतं इतकंच। प्रापंचिक आयुष्यात दुःखाच्या लाटा सतत कोसळतच असतात, त्या रोखणं खूप वेळेला कठीण जातं, परंतु स्वामींच्या नामाचा बंधारा आपण अथकपणे बांधून काढला तर त्या दुःख लाटा स्वामीच परतवून लावतात। हे सत्य एकदा का पचनी पडलं की सुखाची बरसात होते। म्हणून तुम्हाला कळकळीने सांगतो की स्वामींच्या नामात अष्टौप्रहर राहण्याचा निकराचा प्रयत्न करा, त्यातच तुमचं आयुष्यभराचं कल्याण आहे हे निश्चित।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: ऐकूयात शांताराम पाबळकर यांची रचना, गीत आणि संगीत आर एन पराडकर.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून